FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 अर्थात 3 ऑगस्ट 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:57 झाली आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

श्रुते हो भानू इनामदार यांची ही भूपाळी. संगीतपथ केली होती प्रभाकर पंडित यांनी आणि गायिका होत्या कविता कृष्णमूर्ती. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग, संगीत मधुकर गोळवलकर.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:18 झालेत. आपण ट्यून केलं 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम अमृतधारा. आता आशा भोसले आणि सहकलाकार.

श्रोते हो, ही होती आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेली भक्तिरचना। आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे तसंच सहकलाकार यांनी गायलेली ही भक्तिरचना। संगीत आहे राम कदम यांचं।

गौतम सुत्रावे यांची ही रचना पुष्पा पागधरे आणि सहकलाकार यांनी गायली होती आणि संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. 6:30 होत आहेत. आपण ऐकतात कार्यक्रम अमृतधारा. आता एक विधा होत लता मंगेशकर यांनी गायलेलं भजन, संगीतकार जयदेव.

श्रुते हो साहिर लुधियानवी यांचं हे भजन जयदेव यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी

श्रुते हो, प्रेमानं जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रुते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. आता आजचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कार्यक्रम कृषी वार्तामध्ये गोगलगाय नियंत्रण याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. त्यानंतर परिसरमध्ये वन्य छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत. 7 आपण एकाल ऐसी अक्षरे रसिके अंतर्गत महेंद्र कुलकर्णी लिखित वैचारिक बंध रांगोळी. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. भावगीतं प्रसारित करू 7:40. सकाळी 8:15 प्रसारित करू कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9 वेळ गीत बहारची. 9:30 ऐकवणार आहोत उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली.

श्रोते हो सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात सावित्री पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रही मेरा दिल. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आणि याच कार्यक्रमात स्मृती वर्धन, अलकनंदा पांधे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. वनिता मंडळचा कार्यक्रम आज दुपारी 12:00. त्यानंतर दुपारी 1 ते 5:30 विविध भारती. दरम्यान काही बातमीपत्र. 5:30 युववाणी. 6:35 कार्यक्रम साहित्य सौरभ. 7:30 माझं शेत माझं शिवारमध्ये राम राम पाहुणं प्रसारित करू. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता यामध्ये ऐकूया गोगलगाय नियंत्रण याविषयीची माहिती. हा या माहितीचा पहिला भाग आहे.
2: मंडळी, गोगलगाय ही उभयलिंगी मृदकाय अपृष्ठवंशीय प्राणी आहे. काहींच्या डोक्यावर शंख असतो त्यांना शंखी गोगलगाय म्हणतात, आणि ज्यांच्या डोक्यावर शंख नसतो त्यांना शेंबे गोगलगाय असं म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतून आपल्याकडे ही गोगलगाय आली. अंडी, पिल्ल आणि पूर्ण वाढलेली अशा 3 अवस्था त्यांच्या असतात. गोगलगायीचा जीवनकाळ 4 ते 5 वर्षांचा असतो. एका ठराविक अनुकूल तापमानात आणि आर्द्रता असताना ठराविक मर्यादेत पाऊस झाल्यानंतर गोगलगायींची संख्या खूपच वाढते. इतर वेळी शंखाच्या आवरणात जमिनीत त्या स्वतःला गाडून घेतात. याला त्यांची शीतकाल समाधी असं म्हणतात, आणि ज्यावेळी त्या बाहेर पडतात त्याला उष्णकाल समाधी असं म्हणतात. गोगलगायी या 3 ते 6 सेंटीमीटर पासून 9 सेंटीमीटर लांबीच्या असतात. शंखाची लांबी 1 ते 2 मिलीमीटर पासून 180 मिलीमीटर पर्यंत असू शकते. त्या शंखाचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी करून घेतात. गोगलगायींचे 3 प्रकार पडतात. 1, गोड्या पाण्यातली, वाहत्या पाण्यातली, खडकावरची किंवा तलावातली गोगलगायी. 2, समुद्रातली किंवा खाऱ्या पाण्यातली गोगलगाय. आणि 3, पाण्याबाहेरची म्हणजेच जमिनीवरची गोगलगाय. जमिनीवर शेंबे गोगलगायींचं प्रमाण जास्त आहे. त्यांच्या 5 ते 6 जाती आपल्याकडे आहेत. यांचा प्रादुर्भाव फळझाडं, तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला आणि वेगवेगळे गवत यावर प्रामुख्यानं दिसून येतो. त्या पाण वनस्पतींची पानं खाऊन उपजीविका करतात. याशिवाय गोगलगायी झाडांच्या बियांवर, रोपांवर, मुळांवर, फुलांवर आणि फळांवरही आपली उपजीविका करतात. यांची एकदम प्रचंड संख्या वाढते की शेतावर बांधावर पाय ठेवायला जागा मिळत नाही. बहुसंख्येनं असल्यानं त्या परिसरातल्या पिकांचा फडशा पाडतात. अशा या प्रचंड संख्येनं असणाऱ्या गोगलगायींचं नियंत्रण कसं करायचं हा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. मादी गोगलगाई एका वेळी 1000 ते 5000 अंडी पुंजक्यानं घालते. ही अंडी 5 ते 7 दिवसात फुटून त्यातून पिल्लं बाहेर पडतात आणि पानांवर आपली उपजीविका करतात. पिलं मोठी होऊ लागतील तसतसं पाठीवरचा आकार वाढत जातो. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: गोगलगाय नियंत्रण याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रुती हो, आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी अवश्य फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न, शंका तज्ज्ञांना जरूर विचारा. या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील विषय विशेषज्ञ डॉ सुनील कुमार. तर शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी तज्ज्ञांना आपले प्रश्न, शंका जरूर विचारा. येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-31-265-26-24. अवश्य फोन करा, आपले प्रश्न, शंका जरूर विचारा. हॅलो किसान या कार्यक्रमात. हॅलो किसान या कार्यक्रमाचं प्रसारण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचं सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्त्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोते हो, आजचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका। 7:25 दिलखुलास, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।

0: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता वळूया परिसर या कार्यक्रमाकडे.
1: परिसर.
2: श्रोत्याहो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
3: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात. आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेला आहे, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
2: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
3: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर, किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे. आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
2: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
1: परिसर.
0: परिसर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो आता आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीचे ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे पराक्रमी नेते क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील यांचा आज जन्मदिन. आधुनिक मराठी जुन्या पिढीतील एक महत्वाचे समीक्षक आणि कवी नीळकंठ चाफेकर यांचा आज जन्मदिन. श्रीकृष्ण या टोपण नावानं त्यांनी लेखन केलं. सुवर्णचंपक आणि एकावली हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.

ज्योतिषी व्यंकटेश बापूजी केतकर यांचा स्मृतिदिन। प्लेटोचा शोध अधिकृतपणे जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी दोन नवीन ग्रहांचं अस्तित्व दाखवून दिलं होतं। त्यांना अश्मा आणि विष्मा अशी नावंही दिली होती। अभिनेते रमेश भाटकर यांचा आज जन्मदिन। चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन या माध्यमातून त्यांनी कामं केली। ते एक तडफदार आणि कुशल अभिनेते होते। अश्रूंची झाली फुले या नाटकातली त्यांची लाल्याची भूमिका त्यांनी अजरामर करून सोडली होती। साकेत या महाकाव्याचे जनक मैथिली शरण गुप्त यांचाच जन्मदिन। संगीतकार जयदेव आणि गीतकार शकील बदायनी यांचाही आज जन्मदिन। तर हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र के।

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7 वाजतायत. साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज ऐकूया महेंद्र कुलकर्णी लिखित वैचारिक बंध रांगोळी.

0: मंडळी सकाळची वेळ होती, आवराआवर सुरू होती. आईंनी रोजच्याप्रमाणे दारात सुंदर रांगोळी काढली होती. हळदी कुंकवानं रांगोळी अधिकच सुंदर सजली होती. आई रांगोळी काढीपर्यंत मी पाहत होतो आणि नंतर पुन्हा सकाळच्या आवरावरीला मी लागलो. रोजचे भाजीवाले मामा भाजी घेऊन दारात आले आणि नजरचुकीनं त्यांचा पाय आईनं काढलेल्या सुंदर रांगोळीवर पडला. रांगोळी विस्कटली, पण हे मामांच्या लक्षात आलं नाही. मामा भाजी देऊन निघून गेले. मी आईला म्हटलं, आई तू एवढी सुंदर रांगोळी काढली होतीस, पण मामांच्याकडून अनवधानानं ती पुसली गेली किंवा ती विस्कटली. त्यावर आई मात्र अतिशय मार्मिक बोलली, म्हणाली, तुला सांगू का, हे बघ, रांगोळी काढताना मला आनंद झाला, मी रांगोळी काढताना पाहून तुला आनंद झाला. जिथं आपल्या दोघांना ही आनंदानुभूती मिळाली ना, तिथंच आपला त्या रांगोळीवरचा अधिकार संपला. हे बघ, नाहीतरी आपण ती रांगोळी उद्या पुसणारच होतो ना, आणि उद्या पुन्हा नव्यानं दुसरी रांगोळी रेखाटणार होतो. आणि हे बघ, त्या रांगोळीला त्या मामांचा पाय अनवधानानं लागला. त्यांनी काही जाणून बुजून ते केलं नाही, त्यामुळे अशा छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात बरं का. अरे, रोजच्या जीवनात सुद्धा असंच असतं नाही का? मनाच्या अंगणात आपण अनेक स्वप्नांच्या सप्तरंगी रांगोळ्या काढतो, त्या रांगोळ्यांना सुद्धा काळाचे पाय लागतात. कित्येक वेळा स्वप्नांच्या या रांगोळ्या पुसल्या जातात, प्रसंगी विस्कटल्या जातात किंवा फिसकटल्या सुद्धा जातात. आपण रांगोळी रेखाटनाचा आनंद घ्यायचा, त्यामध्ये सुखासमाधानाचे रंग भरायचे. अरे, हेच तर आपलं जीवन असतं ना. मंडळी, या छोट्या गोष्टीतून आई खूप काही सांगून गेली. असं वाटलं, आनंद असो किंवा दुःख, आपल्याला या प्रत्येकाची अनुभूती घ्यायलाच हवी, आणि प्रत्येक अनुभूतीत गुंतून न राहता त्यातून चढदिशी बाहेर पडता आलं पाहिजे. अर्थात त्या मनभावनेतून किंवा मनोभावनेतून बाहेर पडता येणं हेच प्रवाही जीवनाचं लक्षण आहे, बरोबर ना. मित्र हो, आपल्या एखाद्या सत्कृतीमधून इतरांना आनंद मिळणं आणि ती सत्कृती साकारताना आपल्याला आनंद मिळणं, हीच तर खरी आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती असते ना. पण त्या आनंदावर सुद्धा आपला त्या क्षणांपुरताच अधिकार नाही का? म्हणजे ती सत्कृती साकारली की तिच्यावरील आणि त्या आनंदानुभूतीवरील आपला हक्क आपण स्वतःहून संपवला पाहिजे. इतकं निर्व्याज जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याचं कारण असं की कोणतीही मनोभावना ही दीर्घकाळ राहत नसते. आपली मनोवस्था ही निरंतर परिवर्तनशील असल्यानं आपण एकाच भावनेत गुंतून पडणं आपल्या मनस्थितीकरिता खचितच हितावह नसतं, बरोबर ना. आणि मनोभावनांमधून त्या त्या क्षणी बाहेर पडणं हीच तर आपली कसोटी असते, बघा पटतंय का. चला मित्र हो, आजच्या या सकाळच्या वेळी एक संकल्प करूया. ज्या क्षेत्रात आपण नित्यकर्म करतो ते कार्य अत्युत्तम करूया, त्या कार्यातून आनंद देऊया आणि घेऊया, आणि ते कार्य संपलं की त्यातून बाहेर पडूया. त्यातून बाहेर कसं पडायचं हे मात्र आपण शिकून घेतलं पाहिजे आणि पुढच्या कार्याला लागलं पाहिजे. कारण रेखाटणं आपल्या हाती असतं, पण ती रांगोळी पुसणं हे नियतीच्या हाती असतं. त्यातून नाउमेद न होता नव्या सकाळी नव्या उमेदीच्या नव्या रांगोळीत नवस्वप्नांचे सप्तरंग भरणं हे मात्र आपल्या हाती असतं, नाही का. हे जे जीवनचक्र आहे ना, तेच कालचक्र असतं, आणि चाक म्हटलं की ते फिरतच राहणार. हे एकदा का आपल्या मनानं स्वीकारलं की रांगोळी पुसली गेल्याचं दुःख होत नाही, बरोबर ना. चला मित्र हो, रोजच्या सकाळी मनाच्या अंगणी आणि जीवन प्रांगणी इतरांना आनंद देणारी रांगोळी काढूया, इतरांच्या जीवनी सुखाचे सप्तरंग भरूया आणि जीवनानंद मिळवूया. खरंय ना.
1: रांगोळी, लेखन महेंद्र कुलकर्णी, वाचक स्वर आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: प्रत्येक धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
2: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
2: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
3: विक्रांत शिलाई मशीन तुमचा जीवनभरचा साथी।
4: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
5: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
6: कणीस आणि हत्ती
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रुते हो ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र. थोड्याच वेळात.

0: 7:07 झालेली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करणार आहोत.
1: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
2: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
3: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
2: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
4: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
2: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स चे संस्थापक आरोग्य दूत ऍप चे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पाहा.
8: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी

0: कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता, 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117.85 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात 1,000 महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2,300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

0: आधी मोजणी नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगोमध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी 39 पदकं जिंकून पदकतालिकेत भारतानं 4थं स्थान पटकावलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: श्रुती हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि सकाळी 9:30 NCERTचा उमंग हा कार्यक्रम. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रुती हो ही होती महम्मद रफी यांनी गायलेली गीतरचना. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलासमध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: 2-3 अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र

0: मतदारांच्या वगळण्यासाठी मोहीम नसून मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत किंवा दुबार नाव आहेत, यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही, जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्या इकडे जुळवणी होत नसेल काही कारणामुळे, होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नये, हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
0: होय,
1: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहे, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील असं काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपले नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवल्याबद्दल 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे किंवा मृत्यू झाले लोकांच्या नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेल्या लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुट्टीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचं काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांच्या नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना, अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिलीये अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी अवश्य फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न शंका तज्ज्ञांना जरूर विचारा. या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील विषय विशेषज्ञ डॉ सुनील कुमार. तर शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी तज्ज्ञांना आपले प्रश्न शंका जरूर विचारा येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर 0231-2562-2624. अवश्य फोन करा, आपले प्रश्न शंका जरूर विचारा हॅलो किसान या कार्यक्रमात. हॅलो किसान या कार्यक्रमाचं प्रसारण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमांतर्गत.
1: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम आपण ऐकू शकाल. स्तनपान निरोगी बालपणाची गुरु किल्ली आज सकाळी 10 वाजता.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: श्रुती हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि स्मृतीवर्धन अलकनंदा पांधे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
1: श्रोती हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 7:40 होत आहेत. आता भावगीतं ऐकूया.

0: श्रुते हो समुद्र बिलोरी ऐना आणि सरीवर सरी आल्यागर या दोन्ही शब्दरचना कवी बाभ बोरकर यांच्या होत्या. भावगीत आपण ऐकताहत आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे त्यो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की?
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
0: स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रुतीहो आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, प्राजक्ता रानडे आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं हे गीत, यासोबतच भावगीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, सकाळचे 8 वाजता. यानंतर समाचार प्रभात.

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात पूर्णत्वास गेलेल्या 6 प्रमुख विकास प्रकल्पांचं येत्या 9 ऑगस्टला अर्थात क्रांतीदिनी लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचं लोकार्पण होणार असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आलेला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कोल्हापूरच्या पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं भव्य नूतनीकरण पूर्ण झालं असून ते आता नव्या रूपात कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शाहू समाधीस्थळ, रंकाळा तलाव परिसरात लेझर आणि संगीताच्या तालावर चालणारं आकर्षक कारंजे हे बसवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दुधाळी येथे उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झालेला आहे. सरस्वती टॉकीजवळील बहुमजली पार्किंग प्रकल्पामुळे वाहनधारकांची मोठी सोय झालेली आहे.

श्रुते हो, हे होतं धाडीला राम तिने का वनी। या नाटकातलं पद जे गायलं होतं आशा खाडीलकर यांनी। श्रुते हो, आपण ऐकता आहात कोल्हापूर दर्पण, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।

0: श्रुती हो, थोडस इकडे लक्ष द्या. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आयोजित स्वर्गीय वारा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त संतांचे संगती सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांच्या रसाळ वाणीतून संत महात्म्य आणि संत चरित्र ऐकण्याची सुवर्ण संधी. कालावधी मंगळवार 4 ऑगस्ट ते शनिवार 8 ऑगस्ट 2026 पर्यंत. 4 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराज, 5 ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज, 6 ऑगस्ट संत एकनाथ महाराज, 7 ऑगस्ट संत तुकाराम महाराज आणि 8 ऑगस्ट समर्थ रामदास स्वामी. वेळ सायंकाळी 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत. स्थळ राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा, कोल्हापूर. प्रवेश विनामूल्य. संतांचे संगती.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: श्रुते हो, कोल्हापूर दर्पणमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मैत्रीच्या अनोख्या नात्याचा उत्सव अर्थात फ्रेंडशिप डे तरुणाईनं जल्लोषात साजरा केला काल. शहरातील प्रमुख रस्ते, कॉलेज परिसर, कॅफे आणि पर्यटन स्थळांवर तरुणाईचा मोठा राबता पाहायला मिळाला. एकमेकांच्या हातावर रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड बांधत, गिफ्ट्स देत आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करत मित्रमैत्रिणींनी हा दिवस अत्यंत खास असा साजरा केला. प्रत्यक्ष भेटीसोबतच व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मैत्रीचे स्टेटस आणि रील्सची धूम पाहायला मिळाली. बालपणीच्या आणि कॉलेजच्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, व्हिडिओ आणि खास मेसेज शेअर करत तरुणाईने सोशल मीडिया गाजवला. वयाची चौकट ओलांडून केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक ग्रुप्सनी सुद्धा एकत्र येत फ्रेंडशिप डे साजरा केला आणि मैत्रीचे धागे घट्ट केले.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 8:30 वाजता। यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक

0: आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
1: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
0: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅलीदरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना

0: माध्यमांना दिली. खैबर पख्तूनवाजे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रीदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज एसबीआयच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ आरबीआयनं वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी एसबीआयनं हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धीदरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झालेली आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन. हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे, त्यात ते म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अव्हेरुनी गोचिड काय अशुद्ध नसेवी, का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागु सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे, ना तरी निर्दैवाच्या परीवरी लोह्या रुतल्या आहेती सहस्रवरी, तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी। सर्व सुखाचा आराम तो राम तुझ्याच हृदयात आहे, त्यालाच आत्माराम म्हणतात। तो सर्व सुखाचा आराम म्हणजे राम तुझ्याच जवळ आहे, तो सुखाचा गड्डा तुझ्याच जवळ आहे, आणि तरीही तू सुख सुख करीत फिरतो आहेस, त्याला संत काय करणार, सद्गुरु त्याला काय करणार, आणि त्याला देव तरी काय करणार। तो आहे तुझ्याच जवळ, पण आज तू मात्र त्याला विसरलेला आहेस। संत सांगतात की तू फक्त त्याचं स्मरण कर। लोक काय करतात, ते नामाचा केवळ जप करतात। लक्षात घ्या की नामाचा जप वेगळा आणि देवाचं स्मरण वेगळं। स्मरण करण्यासाठी त्याची ओळख असणं आवश्यक आहे। स्मरण होण्यासाठी प्रथम त्याची ओळख व्हायला हवी, म्हणून आधी देवाशी ओळखावे मग त्याचे भजन करावे। म्हणजे आधी देवाची ओळख, मग त्याचं स्मरण, आणि त्यानंतर स्वरूप साक्षात्कार। स्मरण आणि स्वरूप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। तुम्ही स्मरण करू लागलात की स्वरूपापर्यंत तुम्हाला आपोआप पोहोचता येतं। मुक्कामाच्या दिशेनं एकदा का चालू लागलात की चालता चालता मुक्कामाला पोहोचता येतं, तसं स्मरण करू लागलात की स्वरूपापर्यंत पोहोचता येतं। लक्षात घ्या की नामस्मरणात स्मरण महत्वाचं आहे। स्मरणासाठी नाम घ्यायचं असतं, स्मरण करता करता स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो। साक्षात्कार म्हणजे काय, तर साक्षात्कार म्हणजे सुखाचा अनुभव। सुखाचा अनुभव घेणं म्हणजे साक्षात्कार।

सुखाचा अनुभव कळेल न कळेल, साक्षात्कार होईल न होईल, तोपर्यंत काय करायचं? जीवनविद्या सांगते की तोपर्यंत जे तुमच्या जवळ आहे ते तू इतरांना देण्याचा प्रयत्न कर. लक्षात घ्या की जे तुम्ही इतरांना देता ते बुमरँग होऊन न चुकता तुमच्याकडे परत येतं, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून सुख द्या, सुख घ्या, निसर्गाचा नियम हा, हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. सर्व संत हे सांगतात की तू सुखाचा सागर आहेस, तू सुखाचा गड्डा आहेस, तुझ्याकडे हे आहे हे निश्चित, आणि म्हणून तू ते सुख इतरांना देण्याचा प्रयत्न कर. कारण तू जे देणार आहेस ते तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येणार आहे. तू जर सुख दिलंस तर सुख तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येईल, आणि तू जर दुःख दिलंस तर ते दुःख तुझ्याकडे बुमरँग होऊन परत येईल. आता इतरांना सुख द्यायचं की दुःख द्यायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वास्तविक सुख ही जी गोष्ट आहे ती अव्यक्त आहे, ती निर्गुण निराकार आहे. एखादी वस्तू दुसऱ्याला हाताने देता येते, पण सुख ही अशी गोष्ट आहे की ती अशी देता येत नाही. इलेक्ट्रिसिटी किती सूक्ष्म आहे, ती इतकी सूक्ष्म आहे की ती ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही, हाताने तिला स्पर्श करता येत नाही, जिभेने तिला चाकता येत नाही, नाकाने वास घेता येत नाही. अशी ही इलेक्ट्रिसिटी आपण वायरमधून नेतो. इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय वायरमधून केला की आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध होतात, पण तिचा सप्लाय वायरमधून करण्याशिवाय पर्याय नाही. तसं सुख हे आपल्याकडून इतरांना द्यायचं असेल तर ते ज्या वायरमधून दिलं पाहिजे ती वायर म्हणजे शुभचिंतन हे होय. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन असं म्हटलेलं आहे. संत सांगतात की तुम्ही देवाचं चिंतन करा, बाकी तुम्ही काहीही करू नका. संसारासाठी पैसा हा लागतोच, आपल्याला तो मिळवलाच पाहिजे, पण सुखासाठी मात्र चिंतन पाहिजे. अर्थात हे चिंतन दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे ईश्वर चिंतन म्हणजे ईश चिंतन, आणि दुसरं इष्ट चिंतन. आमची जी विश्वप्रार्थना आहे ही विश्वप्रार्थना म्हणजे शुभ विचार आहेत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटल्यानंच तुमच्याकडून चिंतन होईल. चिंतन आणि विचारात फरक काय? जीवनविद्या सांगते की जे विचार आपण पुन्हा पुन्हा घोळवतो त्याला चिंतन असं म्हणतात. लक्षात घ्या की हे चिंतन आपण करू लागलो तेव्हा चिंतन हा चिंतामणी आहे, आणि हा चिंतामणी सर्व चिंतांचा नाश करतो. तो एका बाजूनं सर्व चिंतांचा नाश करतो आणि दुसऱ्या बाजूनं तो आपले सर्व संकल्प सिद्ध करतो. म्हणून ही विश्वप्रार्थना जी आहे ती तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणा, कारण पुन्हा पुन्हा म्हटल्यानंच तुमच्याकडून ते चिंतन होईल. तुम्ही ज्यावेळी अनिष्ट विचार पुन्हा पुन्हा घोळवता तेव्हा त्याला चिंता असं म्हणतात, आणि चिंता करण्यात माणसं अत्यंत पटाईत आहेत. लोक चिंता करण्यात सराईत आणि पटाईत आहेत. चिंता करणं म्हणजे एक प्रकारे अनिष्ट चिंतनच आहे. लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला अनिष्ट चिंतन करता तेव्हा तुम्ही अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देता. त्यायोगे तुम्ही अनिष्ट परिस्थिती, अनिष्ट माणसं या सर्व गोष्टींना आमंत्रण देता. या उलट तुम्ही ज्या वेळेला शुभचिंतन करता तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगली चांगली माणसं आणि चांगली परिस्थिती यांना आमंत्रण देता. तुम्ही ज्या वेळेला ही विश्वप्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणता तेव्हा या विश्वप्रार्थनेत जे काही आहे त्या सर्व गोष्टींना आमंत्रण देता. विश्वप्रार्थनेत सर्व चांगलं चांगलं आणि

0: शुभ आहे, आणि त्याचं तुम्ही ज्यावेळेला चिंतन करता त्यावेळेला तुम्ही त्या चांगल्या चांगल्या गोष्टींना आमंत्रण देता, आणि आमंत्रण दिल्याप्रमाणे तुमच्याकडे त्या गोष्टी चालून येतात. म्हणून जीवनविद्या सांगते की तू आमंत्रण कोणाला द्यायचं हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

किती बेलाची आवडी, संत शिवदास यांची ही भक्तिरचना विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायक होते अजित कडकडे. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, सकाळचे 9 वाजता आहेत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो नमस्कार. गीत बहार मध्ये मी आहे सीमा मकोटे. आपण सर्वांचं स्वागत. तर आज संगीतकार जयदेव आणि गीतकार शकील बदायनी

यांचा जन्मदिन आहे. आजचा गीतबहार जयदेव आणि शकील बदायनी यांच्यावर केंद्रित आहे. तर सुरुवातीची काही गीतं शकील बदायनी यांच्यावर. तर गीतकार शकील बदायनी यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. त्यांच्या गीतांमध्ये प्रेम, विरह, भक्ती आणि मानवी भावना यांचं अत्यंत सुंदर चित्रण आढळतं.

ही होती शकील बदायनी यांची गीतरचना. संगीतकार होते रवी, युगुलस्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. चित्रपटाचं नाव होतं घराना. गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण देऊन गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आज आहे शकील बदायनी, गीतकार, यांचा

जन्मदिन। यानंतरचं गीत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात, पुन्हा एकदा शकील बदायनी यांचं, संगीतकार नौशाद, चित्रपट मेरे महबूब।

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा।
3: गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।

श्रोतेहो, हे होते शकील बदायनी यांचे बोल, नौशाद यांची संगीत धून, युगलस्वर होता लता मंगेशकर आणि महम्मद रफी यांचा, आणि हे गीत कोहिनूर या चित्रपटातलं होतं.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रुति हो गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण देऊन केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आणि आता वळूया संगीतकार जयदेव यांच्याकडे. संगीतकार जयदेव यांचंही आज जन्मदिन आहे. जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांना संगीत दिलं. त्यांच्या साली मधुर, भावपूर्ण आणि महत्वाचं म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित असायच्या. व्यावसायिक यशापेक्षा दर्जेदार आणि अर्थपूर्ण संगीत निर्मितीवर त्यांचा अधिक भर होता. ऐकूया. हे सदाबहार असं गीत.

श्रुते हो प्रेम पर्वत चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जान निसार अख्तार यांचं हे गीत जयदेव यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम गीत बहार. सकाळचे 9:22 आणि 30 सेकंद झालेत. यानंतरचं गीत

श्रुतीहोवाच्या गीत बहार कार्यक्रमात गीतकार शकील बदायमी आणि संगीतकार जयदेव यांची गीतं आपण ऐकलीत. गीतकार शकील बदायमी आणि संगीतकार जयदेव यांचा आज जन्मदिन, त्यांना नमन करून आजच्या गीत बहारमध्ये थांबूया. आणि आता सीमा माकोटे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम गीत बहार. सकाळचे 9:30 वाजलेत.

0: श्रोताओं, अभी आपने सुना कार्यक्रम राग शंकरा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अजीत
1: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
0: सौम्या मलिक,
1: जगबंधु और मुकुल के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार, नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात उमंग आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
3: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा। सकाळचे 10:00 आहेत।

0: श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया. विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती. जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं. आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो. बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची. त्या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध. आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो. त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी. म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं. आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही. कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं. श्रोतेहो, स्तनपान हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत स्तनपान का आवश्यक आहे, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी, या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर के दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या या विषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो आणि यामागचा उद्देश काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोकं आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
0: डॉक्टर, जन्मानंतर बाळाला पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणं हे का महत्वाचं मानलं जातं?
1: अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. जन्मानंतर पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या 1 तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतुसंसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यू दर जे ज्याचा आढावा घेतला

0: जातो. जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
1: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं ते का?
0: अगदी बरोबर. कोलोस्ट्रममध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतुसंसर्ग होऊ शकतो तो हे कोलोस्ट्रम दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
1: वा वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
0: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत, हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं गेलं पाहिजे.
1: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
0: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
1: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?
0: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना, तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या दोन गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते, हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
1: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेट करणं असते, जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते, तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
0: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते. त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपासून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिलटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो. हे चेक करावं, पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईनीसुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. तिने पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईनेसुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात, ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी अगदी. मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतातच आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं, आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस

0: त्यांनी दुधाची साठवणूक, म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
1: अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खाजगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं, फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं, ते साधारण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं, शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता

0: पण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं, शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, तर मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीजमधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची
0: आवश्यकता? फ्रीजरमध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो ते रूम टेम्परेचरला राहू शकतं, 4 तासापर्यंत साधारण राहतं, ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टरसुद्धा डिलिव्हरी झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच नाही आहे. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्समध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर या आईला बाबा दूध कमीच येईल असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्टफीडिंग करताना स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत?
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई ही जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते, तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ऍक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळंतपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये अशी दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे?
0: ब्रेस्ट फीडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईनी काळजी घेण्याची गरज आहे, आईनी डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून तर वाढलेलं दिसतंय
0: आजकाल आईकाल तंत्रज्ञानामुळे.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे. पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. 2 बाळ असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्यावेळेला ते दूध येणार नाही 2 बाळांना एकदम पुरण्या इतकं, थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं

0: पण मगाशी बोललो योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ जाग होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याने.
1: अरे
0: वा, ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली, आपल्या मैत्रिणींना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान सप्ताहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
6: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
3: तात्या, त्याचं दात लय बाध आहेत.
6: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
3: मग चालते की?
7: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
8: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
9: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
9: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
8: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
9: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
8: फोन 940-440-8000.
10: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता वळूया स्नेहांकित या कार्यक्रमाकडं. स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना सीमाताईचा नमस्कार.

0: पत्र आहे रंगरंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर आणि परिवाराचं. हातकणंगले येथून हे पत्र आलेलं आहे. अनाकलनीय गोड निसर्गाच्या दुनियेमध्ये मनुष्याचा जन्म होतो त्यावेळी अल्पसही ज्ञान नसणाऱ्या मानवी जीवाला गुरुच्या माध्यमाद्वारे हळूहळू ज्ञान अवगत होतच जातं. गुरुमध्ये आई वडील, परिवारातील सदस्य, शेजारी, मित्र, शाळा, कॉलेजमधील शिक्षक, अध्यात्म्याचं ज्ञान अवगत करून देणारे धर्मगुरू, समाज, प्रसारमाध्यमं, यामध्येही टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल, तसंच सृष्टीमधील अणूपासून ते विश्वाच्या ब्रह्मांडापर्यंत सर्वच गुरुची भूमिका महत्वपूर्ण अशी ठरते. कारण प्रत्येकाकडून नक्कीच काही ना काही शिकायला मिळत असतं. त्यादृष्टीनं हे सर्वच गुरुस्थानी असतात. आम्हा रेडिओ रसिकांच्या जीवनात आस्था गायत आकाशवाणीरूपी गुरुनं महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. कारण लहानपणापासूनच ते आस्था गायत या रेडिओरूपी गुरुनं आमचं संपूर्ण जीवन सकारात्मक दृष्टिकोनातून ज्ञानानं उजळवून टाकलेलं आहे. कठीण प्रसंगांना, समस्यांना, आव्हानांना बुद्धिचातुर्यानं कसं सोडवावं हे आम्हाला शिकवलेलं आहे. याचं ज्ञान आकाशवाणी आपल्या ज्ञानवर्धक कार्यक्रमातून रसिकांना अवगत करून देत असते. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कोल्हापूर आकाशवाणी रूपी गुरुला विनम्रपणे अभिवादन, सप्रेम नमस्कार असं लिहिणारे हे श्रोते रंगरंगोली रसिक सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोळकर आणि परिवार. हे पत्र हातकणंगले येथून आलं होतं. आता हा अभिप्राय आम्हाला पाठवलाय अपर्णा फडके, संगीता आपटे, ममता आपटे, अर्चना दातार, रेखा जोशी, विदुला परंजपे, पल्लवी देशमुख, पंकजा गोरे, संजय भावे आणि रूपा आणि खिंडी यांनी काय म्हणतात ते ऐकूया. 2 ऑगस्टला वनिता मंडळ या कार्यक्रमातील वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत त्यांना आवडलेली आहे. आई वडिलांनी दिला सामाजिक वसा, लेख चालवते हा पुढे वारसा. तुझे खूप कौतुक वरदा, खूप छान बोललीस, खूप जणी तुझ्याकडून आदर्श घेतील, अशीच पुढे समाजासाठी नवनवीन कल्पना घेऊन ये कायम. अभिनंदन मनापासून, खूप सुंदर मुलाखत, उत्तरं अगदी समर्पक आणि चपकल. श्रोते हो, आम्ही श्रोत्यांची नावं सांगितलेलीत आहे. अपर्णा फडके, संगीता आपटे, ममता आपटे, अर्चना दातार, रेखा जोशी, विदुला परांजपे, पल्लवी देशमुख, पंकजा गोरे, संजय भावे, रूपा आणि खिंडी यांनी हा सुंदर असा समर्पक असा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवला होता. धन्यवाद. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र कार्यक्रम स्नेहांकित.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क करा.

0: धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
0: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
0: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
2: विक्रांत शिलाई मशीन
3: तुमचा जीवनभरचा साथी।
4: श्रुते हो माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल थोड्याच वेळात 10:30 वाजता।
5: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
4: श्रुते हो अजून खूपच पत्र आहेत, त्यांना आम्ही पोच देतोय। हे पत्र आहे महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरीचे श्रुते। यांना कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम खूपच आवडतो। 22 तारखेचा कोल्हापूर दर्पण जुलैचा त्यांना आवडलेला आहे। हा आपला शेतकरी मित्र आहे विश्वनाथ मोरे, घुणेरी वाडी

तर ते आपले रेडिओ श्रोते आहेत, त्यांना किसानवाणी हा कार्यक्रम फारच आवडतो आणि त्यांच्याकडे रेडिओ असल्यामुळे त्यांची रेडिओ ऐकण्याची सोय फारच चांगल्या रीतीने होते. अनेक कार्यक्रम त्यांना आवडतात असं त्यांनी पत्रात सांगितलेलं आहे. हे पत्र आहे खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे शिरोळ कोल्हापूरचं. त्याच्यानंतर हे पत्र श्रोता संघ आणि मित्र विजयकुमार स्वामी यांचं पत्र. अनेक नावं या पत्रात आहेत. मैत्री श्रोता संघसुद्धा पत्र आहे. सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, रेखा बाळू तिप्पे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागलचं हे पत्र. आणि हे पत्र हां बेळकुंदी बेळगावचं आहे, मालती दातार यांचं. तर आज वेळ नसल्यामुळे या पत्रांना आम्ही नुसती पोच दिलेली आहे, त्यांचा मजकूर आम्ही वाचू शकलेलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. स्नेहांकित हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजता आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मागच्या सोमवारी आपण सावित्री पाटील यांचा जीवनप्रवास जाणून घेत होतो, तर आजच्या भागात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, या आजींचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला, तर त्यावेळच्या सुद्धा काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. तर या भागाची सुरुवात त्यांनाच करूया. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. स्वातंत्र्याच्या आधीचा काळ पण तुम्ही बघितलाय?
1: थोडासा बघितलाय.
0: हा, काही आठवणी सांगा ना.
1: आठवणी अशा, चिमणीवर राखेल मिळवायचं, त्याला दररोज आणायचं ती.
0: बर,
1: मग तर दररोज काम कधी करायचं, ती चिमणी कवा आणायची. आमचं एकत्र कुटुंब होत, चौघ भाऊभाऊ चुलते होते. सगळी मंडळी म्हणजे शेतीच करीत होती, तर माझं तेवढं वडील शिकलेले होते. मग राखेल जास्त लागायचा रा, प्रत्येक वार्डात आहेच की वाडा मोठा. मग ती काळ्या बाजारानं राखेल मिळवलं. आणि आम्ही असं जेवायला एक वेळ बसलोय, तोवर गाडी आली जीपवरनं, ह्या धोंड्यावनं त्या धोंड्यावनं गाडीला रस्ता कुठं होता शिराळ. बैलगाडी सगळी चालत नव्हती. तुझी साहेबाची गाडी आली की आमच्या चुलत भाऊ होता, त्यानं सगळं दिव फुकलं. असं का तर साहेब आले वरण, हे एवढा दरारा होता त्यांचा. दिव किती लावले बघायचं. ते लिवी सुरू केली ती की धान्य तुमच्या पोटापुरतं ठेवायचं आणि बाकीचं तिन्ही दर दिले तेवढ्या दरात ती दिलं पाहिजे.
0: बरोबर.
1: मग आमचं मोठं कुटुंब, मग आमचं चुलते होते आपले सगळ्यांचाच कारभार बघणारे. मग ते सहा खंडी भात झालं.
0: बर,
1: मग तिने काय केलं, डोकं चालवलं, मुसळानं कांडायचं, तेव्हा गिरणी नव्हत्या. मग ते दोन खंडी भात कांडलं मुसळाने, बायका घेऊन, मजूर घेऊन, आणि तिची गटळी करून शिवारात नेऊन ते वर वळी घातली पिंजराची, त्या दडवायला. तर काय झालं, परत भात होतच की, पण धाड धाड अशी काळजी उडायची गाडी.

0: गेली. माझी एक चुलती होती, दुपारची वेळ होती, वरून जे पाहिली म्हणलं की तिनं दरवाजा असा लावला, मोठा दरवाजा आमच्या वाड्याला, वाडाच मोठा आहे. तुझी गाडी खाली गेली पंचायतीकडून, आणि तिने एकदम बघितलं होते गाडी आल्या आल्या दरवाजा खाली
1: लावलेला.
0: त्यानं माझ्या चुलत्याला बोलवलं तिकडे बडीपाटला, ते तुमच्या वाड्याचा दरवाजा आमची गाडी आल्यावर का लावला. ती एक बाई होती, ती बोलावण झाल्या चुलत्यानं सांगितलं. अहो सगळी जनता रानात गेली ती, मग दरवाजा लावल्याशिवाय काय करत, घरात कोण नसली होती, आपली विधवा आहे आणि ती करीत. मग सोडलं आमच्या
1: बर.
0: मग असे इंग्रजाचे बरेच आम्ही काय काय ऐकलं पण भोग अनुभवलं. मग एवढी सक्ती का? मग शिक्षणाच्या ह्यात मी लहान जरी होत तर वाटायचं बघा का आमचा देश आमचा भारत असं त्यात सारख्या ते लागत होते की परत परत जास्त कार्यक्रम होत होत.
1: बरोबर.
0: आणि सक्ती का एवढी? आमच्या घरात आमचे दीर होते क्रांतिकार.
1: बर.
0: हो चलो असे ते स्वातंत्र्य सैनिक होते.
1: बर.
0: त्यावेळी आमच्याकडे आपले येत होते रत्नापाळणा, केशवराव पवार, हे गुळवणी महाराज सगळे आमच्या वाड्यात येत होते. वाडी चरणला लग्न झाले.
1: होय
0: सांगतो. हा लग्न झाले.
1: तुम्हाला इतिहास खूप आवडायचा म्हणाल होतात. इतिहासाबद्दल सुद्धा तुम्हाला खूप माहिती आहे.
0: अहो माहिती म्हणजे कसं, सारखं डोकं त्या म्हणजे मला तिथं फिरून आल्यासारखं. ती लढली तर खरं, मलाच तिथं वाचलं की ती भेटल्यासारखं सगळं. त्यांची घरं बघितली, हे श्रीमान योगी वाचली, स्वामी वाचली, छावा वाचली, आणि तीन वेळा भगवद्गीता वाचली.
1: बर.
0: मग एवढंच सांगते, मी चिक्कार पुस्तकं वाचली, ती मासिकं वाचली, सगळं वाचलं, पर सांगते भगवद्गीता कुठल्याही वाचा येत असेल त्यांनी वाचावी. त्यासारखी शक्ती येत नाही मेंदूला, कसलं भय वाटत नाही, काही नाही, अगदी मनापासून वाचावे. भगवद्गीता श्री कृष्ण आणि अर्जुन संवादच आहेत का नाही ते?
1: हो.
0: ज्ञानेश्वरी पण तीच आहे.
1: बरोबर.
0: गीता गीताय नीती कथा गीता रहस्य टिळकांनी लिहिलं, ते सवन मी वाचलेलंच आहे.
1: गीता रहस्य पण वाचलं? बर.
0: गीता पण वाचली, आणि ती पण कधी वाचायचं मी दुपारी कधी झोप घेत नाही,
1: कधीच नाही.
0: नाही आता हाडं काम देत नाही, एखाद वेळ झोपते पण झोप पडत नाही.
1: बर.
0: पण मला वाचायचं ना, पण मी उद्योग करून मला व्यसन असतं तसं मी रानात गेलो तरी ती संघ पुस्तक नेत होते. दुपारच्या वेळेत तिथं तरी झाडाखाली वाचित, म्हणजे काम करीत असताना सुद्धा मी पुस्तक बाजूला ठेवलेलं नाही.
1: बर.
0: मी कुठेही असलो तरी पेपर संघ नेणार, पुरा करणार. ते काय काम काम माझं थांबत नव्हतं. आणि पण एक आता सुद्धा घरात स्वयंपाक करायचा आणि लवकर आटपून तिथं बसायचं, म्हणजे ती ओढ लागलेली वाचनाची भयंकर.
1: खरंय.
0: बुद्धीपेक्षा अनुभव श्रेष्ठ म्हणतात तसं त्या पुस्तकांना ज्ञान येत का नाही.
1: मग आता पुस्तक कुठनं आणता का, लायब्ररीत?
0: आता खडके गुरुजी देतात कधी कधी, आता त्यांची आता देतात लायब्ररी आहे का नाही.
1: बर.
0: हो तर देतात की माझी मुलगी तिथनं देते. शाहू शाहूंचा ग्रंथ वाचला, मुलगा आणतो हो. पण मला सवय आहे ते संपले की ते वाचायचे. संपून ते संपवायचे नादच असतो, मला दुसरीकडे वेळ घालूच वाटत नाही.
1: बरोबर.
0: आणि उद्योग करीत आणि झोप रात्री सुद्धा मी उठलं तरी मला लाईटीन दिसतो. मला झोप नाही असं म्हणायचं नाही, ते श्रम इस्तूर म्हणजे शेण निघून जातो वाचण्यात. माणसाला वाटतं खरं खरंच आणि त्या जगातून फिरून येत आहे माणूस, पैशानं फिरून येत नाही.
1: खरंय.
0: बघा वाचलं तर कसं होत आहे.
1: हो
0: सर्व काही डोळ्यासमोर दिसत.
1: खरंय. आजी आता तुम्हाला पण सुना आलेत ना?
0: आले.
1: हा मग सुनांना शिकवला की नाही स्वयंपाक छान छान?
0: ते पण करतेत आहे स्वयंपाक माझ्या सुना करते. पोळी पण छान करतात, भाकरी पण अगदी चांगल्या करतात, उगच काय.
1: बर.
0: चांगला करतात सर्व काही येत.
1: आणि तुम्हाला नातवंड परतवंड?
0: नातवंड आहेत की मोठ्या मुलग्याची एक मुलगी मुलगा इंजिनियर झालेली, एक मुंबईला आहे मुलगी आणि तो नाशिकला आहे.
1: बर.
0: आणि एका मुलगीची मुलगी MBA झाली आहे ती पुण्याला आहे.
1: बर.
0: तिला दोन मुलं झालेली. आणखीन इकेला एक मुलगा आहे.
1: तुम्हाला परतवंड पण आहे?
0: तर परतवंड झालेली. आणि आता

0: एक मुलगी ह्याची, ती इंजिनिअरच्या इथं वारणीवर आहे तिसऱ्या वर्षाला.
1: बर बर बर.
0: तिसऱ्या वर्षी.
1: आता तुम्ही आजी केव्हा, स्वातंत्र्यपूर्व काळातला तुमचा जन्म आहे आणि ते आतापर्यंत,
0: हो
1: तुम्ही आता तेव्हाचा काळ पण बघितलाय, आत्ताचा काळ पण बघितलाय, मग त्याबद्दल काय सांगाल?
0: आता सुधारणाची कार झाली हो, पण काय आहे जेवढं माणसाला आळस यायला लागलाय असं मला म्हणायचंय. मुलांनी व्यसन करू नये किंवा हे बाहेरचं काय खाऊ नये, कष्ट करावं. उद्योगाशिवाय शरीर राहत नाही, कळलं का?
1: बरोबर.
0: कुणाचंही झालं तरी आराम नाही घेतात आता मुलं. अभ्यास जरी असला तर व्यायाम करावा, नुसता अभ्यास म्हणून जमत नाही. माझ्या मुलांनी काम करून शेणे अभ्यास केला,
1: बरोबर,
0: आणि ते बरं पडलं होते असं. पण भूक कशी लागणार माणसाला? सगळं कष्ट आणि सगळा व्यवहार कसा करावा हे शिकाव मुलांनी, आणि वाचन करावं. वाचनासारखं शिक्षण घेतलं म्हणून टिळकांनी किंवा कुठल्याही गांधींनी किंवा आंबेडकरांनी एवढं धाडस केलं नसतं.
1: खरं
0: चालूनच देत नव्हते इंग्रज, देत होते का?
1: नाही.
0: मग
1: नवीन मुलांना काय सांगाल?
0: नवीन मुलांना सांगतोय,
1: हा
0: तुम्ही स्वतःहून काहीतरी काय करून दाखवा. नुसत्या पहिल्याचे आता शास्त्रज्ञ निघाले ते चिकार करते, ती त्यावर आळस करून सगळीच बसू नका. स्वतःचे आता आम्हाला कसं वाटतंय का नाही, एवढंच मी म्हणतो. स्वतः काहीतरी कसावं, म्हणजे काम करावं किंवा बुद्धी चालवून काहीतरी हातभार लावावा. आणि डॅडी मम्मी हे म्हणू नका. आपला देश कुठं, एवढासा भारत आहे म्हणा, तो भारत कुणाच्या जाईत नाही, कुणाला येऊ देत नाही.
1: बरोबर.
0: तेव्हा भारताची शक्ती राखा.
1: खरंय.
0: ते इंग्लिश पोशाख, तुमचा पोशाख बाहेरच्या देशाने किती घेतला? तुमची भाषा घेतली आहे का सांगा?
1: खरंय.
0: मग तुम्ही दुसऱ्या भाषेला का मान देता एवढा? काही चूक आहे का? मग ते राज्य कराय काय येते ती, त्यासाठीच येते का नाही?
1: बरोबर.
0: आपण व्यवहाराकरता शिका, भाषा शिका तुम्ही शिकर. पहिले आमचे भाषा शिकल्याशिवाय व्यवहार चालत नाही. आता इंग्लिश भाषा सगळ्या जगात लागती आहे.
1: बरोबर.
0: कारण प्रत्येकाची वेगळी आहे म्हणा. मग भाषा शिका, पण त्यांची संस्कृती घेऊ नका.
1: खरंय.
0: हे नाही बरोबर आहे का? आपली संस्कृती असो किंवा काय असो, नातं जपा. प्रत्येकानं नातं जपलं पाहिजे, भांडणं का होतील सांगा बघू.
1: खरंय.
0: हा
1: खरंय.
0: तुम्ही का क्रोध सगळं विसरा, ते भांडणं होणार नाहीत आणि दुसऱ्याला वाव घावणार नाही. प्रत्येकानं स्वतः कसं जगलं पाहिजे हे शिका, आणि दुसऱ्याचा वाव पण होणार नाही. जे एवढं झालं कुणी काय करा, ती मम्मी म्हणून डॅडी म्हणाल, हे भाषा तुम्ही घेऊच नका. आता इंग्रजी जरा काय झालं की इंग्लिश स्कूलमध्ये तुम्ही घालताय, त्या मुलाला काहीच येत नाही मराठी. काय चुकतंय का आमचं? आपली भाषा शिकवा की.
1: बरोबर.
0: हा थोडं मिळवा. आत्ता विमान काढलं, आत्ता रेल्वे काढली की नाही, चार दिवस झालं, मला समाधान वाटलं आपल्या देशात. तिकडे शिकून या शेवट. पण आपल्या देशाचं अब्दुल कलामनं आयुष्य घालवलं, ते पण अग्निपंख मी वाचलं किंवा.
1: वा.
0: ताक नुसतं खायत होती तर दुपारचं. हा रे बहिणीच्या बांगडीकडे सारखं बघायचं तर मला फी द्यायची आई शाळेत बसून देत नाही. त्या बिचारीनं बांगड्या काढून दिल्या हो, आणि मग ती फी भरली. हा
1: किती माहिती आहे तुम्हाला.
0: काय तुम्हाला सांगू, तुम्हाला सगळं मला परमेश्वरानं ती लिखाण दिलंय, इतकं मला करमत आणि मी इतकी आनंदी आहे. तुम्ही म्हणशील का, मला कुठलीही कुणाची भीती वाटत नाही. आलं का लक्षात?
1: बरोबर.
0: तुम्ही आता सुशिक्षित आहे, तुम्ही चार सुशिक्षित कराय पाहिजे. आणि असलं की त्याला अडाणीच करते. मी वादविवाद केलेला आहे चिकार ठिकाणी.
1: बर
0: कळलं का?
1: आता आता तुमचं रोजचं हे कसं आहे, दिनचर्या कशी आहे?
0: चांगली आहे. सकाळी उठायचं, स्वतः स्वतः आंघोळ करायची, स्वतः स्वयंपाक करायचा. देवानंच माझे इंद्रिय सगळी ठीक ठेवली ती. आता काय काहीतरी वार्धक्याने वाकली
1: होत
0: आणि ती जरा असणारच, तेवढं तरी पाहिजे का? नको.
1: बरोबर बरोबर.
0: पण तरी पण मला होतंय का, ती जी मालकीन शेताकडलं जनावरांची दूध वीज काढती, मला होतंय जेवढं मी करणार.
1: बरोबर.
0: पण मीच करणार अजून कोणा, म्हणजे काय रागान नाही. मी सगळ्यांना सुद्धा शिकवतो, माझ्या मुली आल्या तर ही भाऊजा आहे आणि ती आमका आहे,

0: त्या सुद्धा उद्योग करतात. माझ्या मुलगीनं आता तिसऱ्या मजल्यावर बाग लावली. तिला शेती आहे पाटण तालुक्यात. हिथली माती नाही, हिथलं खत नाही, पण ती इतकं फुलवितिया काय तुम्हाला सांगू. कुठलं तिच्या बागेत नाही असं नाही.
1: आणि काय काय करता दिवसभर?
0: निवडायचं मीच, पाकडायचं मीच, सगळं करायचं मीच, आणि वाचन करायचं, रेडिओ लावायचा.
1: आता रेडिओ बद्दल सांग.
0: हो हो, रेडिओ.
1: रेडिओ केव्हापासून ऐकतो?
0: रेडिओ ऐकतोय मी, कळतं. म्हणजे माझं वडीलच इथं मॅनेजर होतं का नाही, तिने एवढं मोठं रेडिओ घेतलं होतं.
1: पूर्वीचा असायचं,
0: पूर्वी त्याला एवढं बट्टा नसायचं. इथं एक घेतला होता गावाकडे एक.
1: बर,
0: मी काय इकडे शिकायला नव्हते, कारण मी तिथे खेड्यावर होते.
1: बरोबर,
0: इकडे येत होते, पण ती माझी बहीण होती तारा राणीला शिकायला. मागन पाचची म्हणजे 10 वर्षाची मागची.
1: बर,
0: मधला भाऊ होता इथे शिकायला.
1: रेडिओच्या आठवणी सांग.
0: मग त्या रेडिओच्या आठवणी सांगते. त्या रानात जरी गेलं तरी माझ्या मालकाने बैलाच्या ज्वाला बांधायचा, किंवा आम्ही काय काम करताना जवळ घेऊन भांगलायचं का, दोन्ही काम होत होती. आलं का नाही?
1: काय काय कार्यक्रम आठवतात रेडिओवर?
0: कार्यक्रम त्यावेळी आता बातम्या देणाऱ्या मृदुला घोडके होत्या पहिल्या, काळी म्हणून एक होत्या, दत्ता सरदेस होते सांगलीचे, त्यांचा आवाज त्यांची तिने सांगितलेला अजूनही माझ्या ध्यानात असत.
1: वा,
0: कसं काय वापरावं काय नाही असं नाही, पण ऐतिहासिक बी सगळं कार्यक्रम मी त्यांचं सगळ्यांचंच रेडिओवर. सांगली केंद्र होतं हे काय मागणं निघालं आता हे कोल्हापूर.
1: बरोबर
0: का नाही?
1: हो.
0: आणि मला आम्हाला इतकं हौस आहे अजून उशाला रेडिओ, माझ्या मालकाला पण आवडतं, आणि त्यातलं कार्यक्रम पण घेण्यासारखा अगदी
1: अजून पण.
0: त्यासाठी तुम्हाला अजून म्हणजे आता आहेच की माझ्याकडे रेडिओ. आता टीव्ही होता ती बंद करला, म्हणजे टीव्हीचं कसं आहे डोळ्याला नजरेला बरं पडत नाही, आणि कोण आहे आता घरात बघायला.
1: बरोबर.
0: मग मी आता माझीकडे असतो माझ्या खोलीवर, ते आपला कवा पण रात्र दिवस उशाला.
1: काय काय ऐकता रेडिओवर?
0: रेडिओ बातम्या तर ऐकतेच. काय सकाळच्या 7, 8:30, दुपारी 1:30, 3, 5 आणि सकाळी 7 काय संध्याकाळी 6 आणि 8:05.
1: वा,
0: ह्या बातम्या माझ्या कायम असतात.
1: बर,
0: मला सवय आहे ती ऐकायची, काय जगात घडत ती कळत. आणि गाणी लागतात सकाळची, भक्ती गीत लागतात. तुम्ही आता घेताय कोणाकुणाचं ते सगळं
1: मुलाखती
0: ते ऐकाय मिळतात.
1: बर,
0: तुमचं पण मी ऐकते तिथं सगळ्यांच. मीच म्हणे ते तुमचंही डोकं मुलाखती घेताना सगळेच आता इथं कलाकार आहेत ना, तर कारागीर आहेत. तुम्ही सांगताय का नाही ते तुम्ही हुशार आहेसा, ते शब्द कसं विचारावं, त्याच्याकडून कसं काढून घ्यायचं असं आहे का नाही, तेही शिकलंय असत की जास्ती.
1: बरोबर.
0: आम्हीच कशाच आहे, आम्ही काय वाचन केलं, लिहिणाऱ्याचं डोकं किती असत, शून्य काढलं, आकडे काढले, सगळं काढलं, मग त्याचं कौतुक करायचं राहिलं वाचनाला, तर कोण विचारच नाही. तुम्ही आता आले आधुनिक, आता यांत्रिक रोगोपीती काय आलंय ते पण आलंय आता. पण माणसाशिवाय आहे का काय सांगा.
1: खरं,
0: माणसानं शिकावं, अभ्यास करावा हे मला सांगायचंय.
1: आजी, तुमच्या वाचनामुळं तुम्हाला किती गोष्टी माहिती आहेत बघा.
0: आता युगंधर आता वाचली, पण मी कच्छ कारवा तिकडे कृष्णानं बांधलेली सगळं वर्णन केलंय का नाही, शिवाजी सावंतानी ते वर्णन इतकं. तिथं मी फिरतोय ते रुक्मिणीचा वर्ण, ते सगळ्यांचं, सगळ्यांची नावं तर अशी लक्षात येतात. आणि ती काय मी फिराय गेलो का पैसे देऊन, मग पर्यटनाला जाऊ नका, वाचा असं मला वाटतं, काम करा.
1: बरोबर. तुमचा जी तब्येत अशी छान आहे त्याचं रहस्य काय सांगाल?
0: मला तरी काय वाटतंय, टेन्शन माणसं घेते ती काहीतरी, हे पाहिजे ते पाहिजे, किंवा माणसानं दुसऱ्यावर अवलंबून नसलं पाहिजे, ते सुद्धा त्याशी रोग होते ती. हा, माणसानं दुसरे शेजारचं बघितलं की ते पाहिजे, आपण कशाला ते काय जाता न्यायचंय का ते. आलं का नाही? प्रकृती चांगली राखा.
1: बरोबर.
0: आणि टेन्शन घेऊ नका. आणि कुठली आता मोबाईल घेऊन डोळ बाद झालं म्हणून कशाला यायचं, ते घेऊ नका, थोडं घ्या कामापुरतं.
1: खरं.
0: स्वतः स्वतः बिघडतो का कोण सांगा तुम्ही?
1: नाही.
0: आणि भाजीपाला खावा, ते कसलं ती दुकानचं खाऊ नका. तरी पण आता कमी झाला, आमच्या हाताचं दळणाचं भात सडीचं तांदूळ खायचो त्यावेळी आमच्या ताकदी वेगळ्या होत्या. अहो, 5 मुलं झाली, 1 ऑपरेशन झालं.

0: कावळ्यांना केला केलं पंच या पात्र चालत आलो
1: पंचगंगेपर्यंत
0: ह्या काय ते होय या बर मग सांगा बघू ताकद कुठली आलं का नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी रानात गेलो. तुम्ही कशाने असे आजारी पडता? माणसाचा स्वतःच्या शरीराला मेंदूला तोल जातोय असं मला वाटतंय का नाही जाईल
1: बरोबर.
0: म्हणून माणसानं सकस आहार घ्या, उद्योगाशिवाय भूक लागत नाही.
1: खरं
0: टाइमशीर खावा, लवकर खावा. पहिलं बघा आता पावटं आणला आम्ही रानात की असं गरम पाणी ठेवायचं, त्याला काय सुद्धा घालायचं नाही, ते ताजं घालायचं, त्याला पीठ एवढं घालायचं. कसली आमटी लागत होती, लोणी खायच होती तर पहिली, ताक खायच होती तर आता नाही, आता विकतच ती बर पाहिजे. आयुष्य वाढवायला दुःख करू नका, आहे तोपर्यंत सेवा करायचा मकाची, नुसतं मागं बनवून रडू नका. तुम्ही पुस्तकी ज्ञान घ्या, फोन बी वापरा, जलद सगळं होतंय. मन हे कुणी जिंकती नाही आणि मनावर हत्यारही चालत नाही, तसं मन हे लय निराळ आहे बघा.
1: खरंय
0: हा, आणि मन म्हातार होत नाही. अजून मला काय वय झालंय असं वाटत तसं नाही.
1: वा
0: वाटतच नाही खरोखर आहे ती, कारण मला सगळं स्मरण शक्ती किंवा सगळं इंद्रिय चांगली दिली ती, मग कसं वाटत मला काय वाटतच नाही. मी दुसऱ्यांनाच म्हणतो, तुम्ही आपली कधी नर्वस होईल जाऊ नका, नाही तर कसं थांबत जाऊ.
1: आता मगाशी तुम्ही नव्या पिढीला सांगितलं
0: हो
1: हा, पण आता जे थोडेसे आपण म्हणूया असे 60 पार केलेले, 70 पार केलेले असे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात
0: हो
1: हा, मग त्यांना काय सांगाल तुम्ही?
0: अहो तुम्ही म्हातार कशा झाले, तुम्ही काय करू नका, चांगले जेवा खावा. आधीच माणसं काही माणसं सून आली की सासून आपला व्यवहार सोडला, हातरून धरायचं, हे चुक चूक आहे. आपला आपलं आरोग्य आपण सांभाळावं हो.
1: बरं
0: कवा पाहिजे तेव्हा चहा करूस वाटला करावा प्यावा, काय नग म्हणते ती का रुसायचं कशाला, त्या आधी खाटीवर आणून त्या म्हणायचं कशाला. सगळ्यांनी नाती जपली पाहिजे बघा, रागान नाही कशान नाही, पण नाती जपली पाहिजे, मग भांडणंच कोणाशी होणार नाही.
1: खरं
0: आणि स्वार्थ कोणी करू नये आणि दुसऱ्याच्या कशावर मन घालू नये, ह्या देशानं त्या देशावर घालायचा, त्याच्यामुळे लढाई होते. का दुसऱ्याच्या श्रीमंती व्यवहाराने घ्या.
1: आजी वारी वगैरे केली का कधी?
0: मी एक वेळ पंढरीला गेलो होतो.
1: बर
0: त्या लई वर्ष झाली लग्नास आली, त्या काय गेलेलं नाही.
1: बर
0: कारण मला काय वाटतं सांगू का, जाऊ देत की जीची भावना आहे, चांगलं आहे तो मार्ग चांगला आहे, तिथं तरी मी हिंदू त्यांचा शांत होतोय. मी ह्यातच देव मानतो, सगळा वर्तणुकीत देव आहे, हाय का नाही सांगा.
1: अगदी खरं.
0: मग वर्तणूक स्वतःची चांगली ठेवा आणि स्वतः स्वार्थ करू नका आणि दुसऱ्याचा नैनाट लावू नका. हे मना सुद्धा आणू नका, तुमच्या रक्तात फरक होतो.
1: रक्तात होतो, वृत्तीत होतो, स्वभावात होतो.
0: काय माणसाला दुसऱ्याच बघितले की झोप पडत नाही, झोप का पडू नये?
1: खरं
0: कशाला, तुम्ही अभ्यास करा, न्यायचं नाही सांगू काय.
1: आजी खूप मोठं आणि छान तत्वज्ञान तुम्ही सांगितलेलं आहे आणि खूप म्हणजे आपण म्हणतो ना की अनुभव माणसाला किती महत्वाचा असतो, आज तुमच्या वयाच्या रूप ह्यानं तुम्ही इतक्या छान गोष्टी आज आमच्या श्रोत्यांना सांगितलेल्या आहेत की खरंच आहे. आणि तुमच्याकडे बघून ते जाणवतंय की तुम्ही समाधानी आहात खूप.
0: हो अहो कंच मी ठेवलं नाही, मला सगळं येतं, शेती करायला येते, घरचं पण सगळं स्वयंपाक करा येतो, मला आनंद वाटतो. मी कुणाचं पाहुण्या पैसे हेच काय हे मानित नाही, मान अपमान.
1: बरोबर.
0: मी कोण आहे ती समजत,
1: म्हणून तुम्ही आनंदी आहात.
0: आणि स्वतःच चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे.
1: खरंय,
0: तिथं ताकद कुणाच चालत नाही.
1: बरोबर.
0: हे सर्वांनी शिकलं पाहिजे,
1: खरं
0: बोलण्याची, शिवी देण्याची, बोल वागण्याची, सगळे चारित्र्य असते ते.
1: खरं.
0: आणि खरंच चारित्र्य जपलं, तिची इतकी ताकद महाभारतात किंवा रामायणात आहे.
1: तर आजी तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला असंच छान आनंदी समाधानी तुम्ही राहा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि इथं या टप्प्यावर तुमच्या एखादं आवडीचं गाणं सांगा ना जे आपण श्रोत्यांना ऐकूया.
0: एक धागा सुखाचा.
1: वा, हे गाणं एक धागा सुखाचा जगाच्या पाठीवर. हा, तर हे गाणं ऐकूयात. आणि खरंच आजी तुम्हाला असाच आयुष्य तुमचं देखील विणलं गेलेलं आहे, या पुढे देखील तुम्हाला खूप चांगलं आयुष्य लाभू दे, अशाच तुम्ही तब्येतीनं छान राहा.

0: तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
1: आकाशवाणीला तुम्हाला अनेक अनेक आशीर्वाद. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकावे
0: वा,
1: आणि आम्हाला ऐकाय मिळू द्या.

श्रोते हो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवनगाणे हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो ठीक 11 वाजता आपण ऐकू शकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. तोपर्यंत एक छानशी धून ऐकूया.

श्रुते हो प्रेमा काय देऊ तुला, या गीताची धून आत्ताच आपण ऐकलीत. आपण ठेवून गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे ठीक 11 वाजलेत.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मगोटे। आपणा सर्वांचं मनापासून स्वागत।

श्रोते हो, जुली फिल्मसाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राजेश रोशन. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हे गीत आहे कटी पतंग या चित्रपटातलं. पुन्हा एकदा आवाज किशोर कुमार यांचा, आनंद बक्षी यांचे बोल, आर डी बर्मन यांची संगीत धुन.

0: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि चित्रपट होता कटी पतंग. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

बॉबी चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात आपण ऐकलं. हे होते आनंद बक्षी यांचे बोल आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीतधुन. कार्यक्रमात यानंतर चित्रपट आहे बैराग, गायिका लता मंगेशकर, पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचे बोल आणि संगीत मात्र कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोतेहो 11:26 झालेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आता एक कव्वाली.

0: श्रुते हो ही कव्वाली अमर अकबर अँथोनी या चित्रपटातली होती.
1: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
2: गतकाळाची स्मृती जपणारी,
1: तुमच्यासाठी तुमच्या घरी
2: रोज भेटणारी
1: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी अवश्य फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न शंका तज्ज्ञांना जरूर विचारा. या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील विषय विशेषज्ञ डॉ सुनील कुमार. तर शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी तज्ज्ञांना आपले प्रश्न शंका जरूर विचारा येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-31-265-26-24. अवश्य फोन करा, आपले प्रश्न शंका जरूर विचारा हॅलो किसान या कार्यक्रमात. हॅलो किसान या कार्यक्रमाचं प्रसारण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमांतर्गत.
1: श्रुती हो, 11:35 झाली आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आनंद घेत आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. यानंतरचं गीत आहे अंदाज चित्रपटातलं, जे गायले आशा भोसले, महम्मद रफी आणि सहकलाकारांनी. हसरत जयपुरी यांची ही शब्दरचना, संगीत धुनाई शंकर जयकिशन यांची.

जा उसे दो जा दिल दे दे, दे, दे।

श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz. संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

बॉबी चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट बॉबी. श्रुती हो, आज सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवारमध्ये रामराम पाहुणं प्रसारित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा, रात्री 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आणि सायंकाळी 5:30 कार्यक्रम युववाणी. दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांच्याशी मधुलिका नेरूरकर यांनी केलेली बातचीत आणि स्मृती वर्धन या कार्यक्रमात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज दुपारी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आता कार्यक्रमातलं हे अंतिम गीत. चित्रपट आपकी कसम

श्रोते हो या गीता सोबतच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकुटे आपली रजा घेते. पुन्हा भेटूच. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दुपारचे 12 वाजता आहेत. यानंतर वनिता मंडळसाठी आकाशवाणीचं मुंबई केंद्र काही क्षणातच.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी. तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार

0: पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खरतर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत, अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
1: 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो. ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
0: कनेक्ट होत नाही.
1: एक्झॅक्टली तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्यात एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले त्याच्यातनं मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेने हे पुस्तक पूर्ण केलं
0: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
1: मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हटलं तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमय जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयांनी जेव्हा मला वयाच्या 35-40व्या वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, ही मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता, त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं, तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो ज्यासाठी मी आनंद लिमयांना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयांनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचंय, त्यामुळे मला तू येऊन भेट त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती. त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती.

0: होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयेंनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे. जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचेत. सो आता या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचं ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला. जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे मला अजूनही आठवतंय की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे. त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता. म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती. पण आईनी गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो ते तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं, तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना.
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय. हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य आहे की माझा नवरा आणि माझा मुलगा यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्षाबोक्षी घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबई

मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटस घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझं पहिलीपासून ते चौथी पर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अँगल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते, मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली, ती कुठेही असा संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये. मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय

0: फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये. मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय काय शिवणकाम केलं. पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवीमध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा, आणि तिथलं अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. आई तर खूपच लांब निघून गेली तुषार तुझ्या आयुष्यातून, पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस की आई नेमकं काय करायची. आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्टमध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर मग तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची, त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची, अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट, वडिलांना पण नोकरी मिळाली होती, त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवत आहे की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही, आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती, मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्टमध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडी जळलेल्या होत्या. आईचा आता एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम, हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो. आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो. त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो, पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेलीये. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते, दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का, तर या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या. कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की

0: ह्यानंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकंच सडेतोड उत्तर दिलं होतं
1: बरोबर,
0: तर तेव्हा तू डगमगला नाहीस. तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहितीही नव्हतं किंवा ही हॅरॅसमेंट म्हटलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
1: परफेक्ट.
0: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
1: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते, की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करतीये. तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही, इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं, तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणी ठेवणार नाही, पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेवियर काय आहेत, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली, कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवानी असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीने परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन हे लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला, पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
0: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले याच्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास. आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे, त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच पण एक टोमणे
1: किंवा खरंय. म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त ह्याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाच एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं, कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं, त्यामुळे मला आईचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली, मग वर्ष श्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही, पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले, तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही, माझं डोकं खूप भणभणतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या.

0: त्यावेळेला डॉक्टर विद्याचार्यांनी मला केएमच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेड म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या, ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो.
1: बरोबर.
0: मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे यासाठी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं, त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला या पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की मला या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या, त्यांनी तो रडला, तो एवढाही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे,
0: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलांनी घेतलं होतं, तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोअर मध्ये आला आणि त्याने मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. म्हटलं

0: बोल ना. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे. म्हटलं काय आहे. त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय. आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्धं त्याचं पुस्तक वाचून झालं होतं आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वीमध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय. कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावे वाटतात. त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे. त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअर मध्ये औषध घ्यायला नाही आलोय तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. जशी तुझी आई आहे, आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना.
0: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्र आईचा म्हणतात ना मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली. आमच्यामधले जे काही वादावादी होती किंवा काय पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं. त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे ज्याच्याशी माझी ओळख झाली आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे. कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
1: अच्छा.
0: कोणीच मित्र घरी आले नव्हते. तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही. तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या एक दोन मिनिटांनी परत एक प्लेटमध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे. मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आई नंतर आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो. कारण माझं आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्यासमोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवर न ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा मला माहिती नाही पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं. म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही पण त्या मला हक्काने सांगायच्या. इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे चिडवायचे आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं अर्पण केलं होतं. कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं आणि शेवटी ते गेलं त्याचं दुःख आम्हाला होतं. पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे. हे त्यांचा विश्वास होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली. कारण 2011 त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर एक दोन वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला. अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले. पण त्या मेडिकल कंडिशनमध्ये आमच्या

0: व्यवसायांच्या मध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार, आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे.
1: त्यालाही तेवढी खात्री
0: होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळा ऍडमिट करायला लागलं. त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते. कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय. रात्री पण त्या हात एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठा ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसतमुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्या बरोबर कायम आहेत. हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हटलं की त्यांच्यावर करायचं, आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव हाने खाने चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्यानी पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता. आणि आता तोही मला खूप घाबरतो, आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य काढायचंय. कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही, तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमये, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी, की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात?
0: म्हणजे आनंद लिमये काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच, पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमये काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्म मध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार हे नाव तुला कसं वाटतंय. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच. त्या म्हणाले तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमये काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार, त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे अप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून. तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांग.
0: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला माझा पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो मी म्हटलं तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझं आय एच एम इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचा स्वयं

0: स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती. त्यामुळे माझं स्वयंपाक घरे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी टीव्हीचा पहिला शो केला आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो, त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं, आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये. आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या. आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला, आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशालताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये टीव्हीवर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस मला खूप आवडलं, मी ना दरवर्षी इथे येते, तर यावर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं, पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हतं. त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते, आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजहंसाजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही, पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो टीव्हीवर फक्त येत नाही तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता, तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
1: असा एक अट्टहास त्यांचा होता. पण ह्या तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
0: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचं समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट या चवीचं मी चाखतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधनं उलगडलेलं आहे.
1: निश्चितच तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं, तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस आणि तसंच तू टिपकागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला, जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती आणि तू आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं.

0: आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल, त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
2: श्रोते हो, शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
2: नमस्कार.
1: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
2: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय माहितीये का की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर. म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
1: डोळे.
2: तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आपल्याला मिळत असतं ते या सगळ्या
1: गोष्टी
2: मेंदूपर्यंत पोहोचत असतात. मला आता इथे शेरलॉक होम्स आठवण झाली.
1: बरं.
2: हा, तर शेरलॉक होम्स हे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकार्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट. डोंट जस्ट स्मेल बट इन्स्पेक्ट. डोंट जस्ट टच बट फील द टच. अँड डोंट जस्ट ईट बट रिलिश द टेस्ट. म्हणजे काय? तर आता बघा, ह्याच्यातनंच तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण कानानी ऐकतो, पण कानानी ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, कि हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की.

0: हा जो मेंदूला आपण मेसेज पोहोचवतोय तो खूप महत्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने आय डोंट जस्ट सी ऑब्झर्व, काही जी वस्तू आहे, वस्तू सुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधा आंब्याचं उदाहरण आता जर तुम्ही दिलं तर आधी कैरी, मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसत आहे, किंवा स्मेल, वासाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे, उदबत्तीचा वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे, असे जे अनेक प्रकार जे आहेत, ह्या सगळ्यासाठी तुमचे पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: म्हणजे कुठचीही गोष्ट करताना जाणीवपूर्वक
0: करा. अगदी बरोबर. म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय, तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे, की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक, हा जो फरक आहे, तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरण क्रियेची पहिली पायरी असते. आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ती आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होतं, त्यामुळे आपली स्मरण क्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहिती आहे की मौखिक परंपराच होती, जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषीमुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवानी आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनिटागणिक असंख्य संदेश, फोटो, रील्सचा धबधबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचन सुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं, 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकारचे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: बरं. अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा
1: अगदी
0: आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कुणाला जर आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिव्हाइव्ह करतो. आपली मेमरी आपण तिथे रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न करत असतो. बरं आहे, म्हणून नुकसान तर काहीच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दर वेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू शकतात. घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदूपर्यंत ते सगळं पोहोचत असतं.
1: किती छान आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती ज्या होत्या
0: खूपच छान आहेत आणि आपण त्याचा परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत,
0: काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहेत, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिट दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर काहीतरी शिका किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: म्हणजे अगदी ते आपल्याकडे पूर्वी मणी मोती
0: अगदी अगदी मण्यांची, आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरणं वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसा माझी करत राहायचं.
1: बर.
0: तसं तुम्हाला एक लिहिण्याच्या वरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
1: हा,
0: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसत आहे की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हा, तर ती इमेज काढायचा प्रयत्न करा. वेगळे वेगळे प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे. किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं, हा, आणि एका बिंदूपासून, म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र

0: करता येतात का, काही जे करता येईल ते करून बघा.
1: मुक्त हस्तचित्र
0: फ्री हँड कसंही करा, अगदी सिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो.
1: किती छान,
0: तेच आपल्याला हवं आहे का. त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा, उलट्या बाजूनी म्हणजे हा सुद्धा एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूनी वाचायचं.
1: अच्छा,
0: तोही एक प्रकार. हे सगळे तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येईल तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की या दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं तसंच, कुणाला समजा यातलं नाही, काहीतरी चार ओळी सुचली ती लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा.
1: सृजनात्मक आहे हे.
0: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घर बसल्या शिकायला मिळतात. तेही करून बघा, एक वही करा त्याच्यासाठी. चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा, काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने. ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या, मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या. ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी. झाडं दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा. अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
1: मेंदूला उत्तेजित करायचं, आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात आणि त्यातून आता ते नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना.
0: अगदी अगदी, म्हणजे ती आता मला ही सवयच झाली आहे. सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि मग काहीतरी सुचतं, मग मी ते लगेच कागदावर थोडंसं उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला, तर असं माझ्याही डोक्याला, त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
1: खूप छान. श्रोते हो, अलकनंदा पाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 1 वाजता

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला। मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली। ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली। मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली।
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें। नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं। मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली। संसद भवन परिसरात आज एनडीए आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्या कटक भुवनेश्वर ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील। आज कटक इथे जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे। उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज

सुरू आहे. बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्यप्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांना मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी, ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत.

0: राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये बातें लिखते हैं हमें और इनकी जानकारी देते हैं. चलिए परिणय फिल्म से ये रचना शर्मा बंधु की आवाजें हैं.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए है. अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी

फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालय तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमगर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज

मंडळी, आज आपण एका अशा प्रवासाला निघालोय जिथे नकाशावरची ठिकाणं ही फक्त ठिकाणं नाहीयेत, तर ती आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा साक्षीदार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं काय म्हणतीये. सांगणार, त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे ते जाणून घेऊ. ते म्हणजे जर शहर बोलू लागलं तर. काय आहे ना, शहरातले रस्ते, एखादा बस स्टॉप, जुनं कॅफे, चौकातलं झाड, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारा, बाग, ही सगळी ठिकाणं जणू आपल्या आयुष्यातील शांत श्रोते असतात. आपण बोललो नाही तरी ती ऐकतात, आपण विसरतो पण ती विसरत नाहीत. प्रत्येक शहराचं एक हृदय असतं, ते धडधडत राहतं हजारो माणसांच्या पावलांनी. सकाळी कामासाठी धावणारे लोक, शाळेच्या गणवेशातली मुलं, हातात पुस्तक घेऊन कॉलेजला जाणारे विद्यार्थी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे मित्र, घाईघाईत धावणारी कर्मचारी मंडळी, संध्याकाळी फेरफटका मारणारी वृद्ध मंडळी, प्रत्येक जण या शहराच्या कथेतला एक छोटासा भाग असतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही विचार केलाय का की आपण रोज ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर बोलू शकला असता तर. किती गोष्टी त्याने सांगितल्या असत्या. कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलंय, कोणीतरी पहिल्यांदा नोकरीला गेलं असेल, कोणीतरी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं असेल, तर कोणीतरी शेवटचा निरोप दिला असेल. त्या रस्त्यानं आनंदही पाहिलाय आणि दुःखही. आपल्याकडे अनेक रस्ते आहेत ज्यांचा इतिहास 100 ते 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. जुन्या बाजारपेठा, वाडे, सार्वजनिक चौक, घाट, किल्ले आणि गल्लीबोळ यांनी काळाच्या अनेक घटना पाहिल्यात. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच रस्त्यांवरनं मोर्चे काढलेत. अनेक सामाजिक चळवळी इथूनच सुरू झाल्यात. त्यामुळे शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही इतिहासाचीही साक्षीदार आहे. बरं, आता ना ह्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडं जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं बस स्टॉप किती साधं नाव आहे, पण किती असाधारण गोष्टी त्याच्या आसपास घडताना दिसतात. कुणीतरी पहिल्यांदा कॉलेजला जाण्याची भीती मनात घेऊन उभं असतं, कुणी मुलाखतीसाठी जात असतं, तर कुणी घरी परतण्याची घाई करत असतं, तर कुणीतरी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असतं. बस येते, लोक चढतात, उतरतात आणि कथा पुढे सरकते. कितीतरी मैत्रीची सुरुवात बसस्टॉपवर झालेली असते, अगदी साध्या प्रश्नात ना, बस आली का, किंवा ह्या नंबरची बस गेली का हो, आणि या प्रश्नातून आयुष्यभराचं नातं तयार झालेलं असतं. काही कथा तिथे संपल्याही असतील, पण त्या जागेला सगळं आठवत असतं. आता हे झालं बसचं, पण शहरातले कॅफे, या कॅफेचंही काही वेगळं नाहीये. कॅफे म्हणजे केवळ चहा किंवा कॉफी पिण्याचं ठिकाण नाही, अनेक कल्पना इथे जन्म घेतात. विद्यार्थी अभ्यास करतात, लेखक वहीत पहिलं वाक्य लिहितात, कलाकार नवीन स्वप्न रंगवतात, तर उद्योजक व्यवसायाच्या योजना आखतात. मित्र अनेक वर्षांनी इथे येऊन भेटतात, वाढदिवस साजरे करतात, कधी शांतपणे एखादा निरोपही दिला जातो. इथे इथल्या एक कप कॉफीच्या सुगंधात कितीतरी भावना विरघळलेल्या असतात, आणि त्या भावना फक्त त्या टेबलला माहीत असतात. आपल्याकडे बरेच जुने कॅफे आहेत ज्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार, समाजसुधारक यांच्यात चर्चा रंगत असायच्या. विचारांची देवाणघेवाण ही समाजाच्या विकासासाठी किती महत्वाची असते याची साक्ष ही ठिकाणं आजही देतात. काही जागांना आपल्या आयुष्य

त्यात इतक्या सहज येतात की त्याचं महत्व आपल्याला खूप उशिरा समजतं. म्हणजे एखादं पुस्तकाचं जुनं दुकान, तिथे कदाचित तुम्ही पहिलं पुस्तक विकत घेतलं असेल, एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानातून सापडलेली चिठ्ठी अजूनही आठवत असेल, पुस्तकांच्या सुगंधात कितीतरी स्वप्न लपलेली असतात. किंवा एखादी सार्वजनिक बाग घ्या, लहानपणी झोपाळ्यावर खेळणारी मुलं, सकाळी योग करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि संध्याकाळी निवांत बसलेली कुटुंब. प्रत्येक दिवस नवा असतो पण जागा तीच. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक बागा आणि खुल्या जागा ह्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. शहरी नियोजनात अशा जागांना विशेष स्थान दिलं जातं. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे रेल्वे स्टेशन. हो, रेल्वे स्टेशन आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळचं आहे आणि खूप महत्त्वाचंही. रेल्वे स्टेशन हे जणू भावनांचं मोठं व्यासपीठ आहे. तिथे प्रत्येक मिनिटाला कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी दूर जात असतं. स्वागताच्या मिठ्या, निरोपाचे अश्रू, उत्सुकतेनं भरलेले चेहरे, नव्या शहराचं स्वप्न घेऊन आलेले प्रवासी. स्टेशन प्रत्येक क्षणी नव्या कथांनी भरलेलं असतं.

मित्रांनो, शहरात काही जागा अशाही असतात ज्या कोणाच्याच मालकीच्या नसतात, पण त्या प्रत्येकाच्या असतात. एखादा चौक, एखादं जुनं वडाचं झाड, एखादा पाणपोईचा कोपरा किंवा एखादी भिंत. रोज वेगवेगळे चेहरे तिथे दिसतात, पण जागा तीच राहते. काही जण वर्तमानपत्र वाचत बसतात, तर काही मोबाईलवर बोलत असतात, तर काही फक्त शांतपणे आजूबाजूचं जग पाहतात. अशा जागा शहराच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असतात. आपल्याकडे चौक, सार्वजनिक मैदानं आणि बाजारपेठा ही केवळ व्यापाराची केंद्र नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचीही ठिकाणं राहिली आहेत. सण उत्सव, मिरवणुका, लोककला, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या जागा जिवंत राहतात. आज सोशल मीडियावर हजारो फोटो अपलोड होतात. या कॅफेत आलो होतो, या रस्त्यावर फिरले होते, या ठिकाणी सूर्यास्त पाहिला होता. अशा अनेक आठवणी आपण जपतो, पण त्या फोटोच्या मागे असलेला क्षण कॅमेऱ्यापेक्षा त्या जागेला जास्त आठवत असतो. फोटोमध्ये हसू दिसतं, पण त्या हसण्यामागची गोष्ट त्या जागेनं अनुभवलेली असते. समुद्रासमोर बसलं की अनेकदा माणूस स्वतःशी बोलायला लागतो. लाटा काही उत्तर देत नाहीत, पण मन मात्र हलकं होतं. मुंबईचा मरीन ड्राईव्ह असो, चौपाटी असो किंवा कोकणातील शांत समुद्रकिनारे, प्रत्येक किनाऱ्यानं लाखो संवाद ऐकलेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपऱ्यांनाही यात कमी लेखता येणार नाही, कारण एक चहाचा छोटा कप आणि त्याभोवती रंगलेल्या जगभराच्या गप्पा. क्रिकेट, पाऊस, राजकारण, चित्रपट, नोकरी, अभ्यास, घर, भविष्य, प्रत्येक विषय तिथे येतो. अनेक मैत्री तर या टपरीवरच घट्ट झाल्यात. की काही वेळा एखादं ठिकाण हे आपण मुद्दाम निवडतो, कारण तिथे शांतता मिळते. काही ठिकाणी गेल्यावर मन हलकं होतं, तर काही ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. यालाच प्लेस मेमरी किंवा सेन्स ऑफ प्लेस असं म्हणतात. म्हणजेच काही जागा आपल्या भावनांशी कायमच्या जोडल्या जातात. मंडळी, आज शहरं वेगानं बदलत आहेत. जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहत आहेत. काही कॅफे बंद होत आहेत, तर काही बस मार्ग बदलत आहेत. काही जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक संकुलं उभी राहत आहेत. विकास आवश्यक आहे, पण त्याचबरोबर शहराच्या सांस्कृतिक आठवणी जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शहर म्हणजे केवळ इमारतींचा समूह नाही, शहर म्हणजे माणसं, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्न आणि त्यांचं स्मितहास्य. मंडळी, इतिहास हा फक्त संग्रहालयात नसतो, तो आपल्या रोजच्या रस्त्यांवर चालत असतो. म्हणूनच वारसा वास्तू, जुन्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्यानं आणि ऐतिहासिक परिसर यांचं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या वेगवान जीवनात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी

इतक्या घाईनं जातो की आजूबाजूच्या जागांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. पण एकदा जरा थांबून पहा, तुमचा शाळेचा रस्ता अजूनही तिथेच आहे, पहिल्यांदा सायकल चालवलेला चौक अजूनही तसाच आहे, पहिल्या पगारानंतर कुटुंबासोबत जिथे गेला होता ते उपहारगृहही अजूनही तसंच आहे, पहिल्या मुलाखतीपूर्वी जिथे उभं राहून स्वतःला धीर दिला होता तो बसस्टॉपही अजूनही दररोज शेकडो लोकांची वाट पाहतो. काळ बदलतो, माणसं बदलतात, मोबाईल बदलतात, वाहनही बदलतात, पण काही जागा ह्या आपल्या आठवणी जपून ठेवतात. शहराचं खरं सौंदर्य त्यांच्या उंची इमारतीत नसतंच, ते त्यांच्या कथांमध्ये असतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात फिराल तेव्हा फक्त रस्ता पाहू नका, त्याची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कॅफेत शांतपणे बसा, बसस्टॉपवर 2 मिनिटं आजूबाजूचं निरीक्षण करा, जुन्या झाडाखाली उभं राहा, सार्वजनिक उद्यानात मुलांचं हसणं ऐका. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हे शहर आपल्याला ओळखतं. आपण कुठे हसलो, कुठे रडलो, कुठे हरवलो आणि पुन्हा स्वतःला कुठे सापडलो हे सगळं या शहराला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शहर फक्त राहण्याची जागा नसते, ते आपल्या आयुष्यात शांत, विश्वासू आणि कायमचं स्मरण पुस्तक असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावत आहेत आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता माहेरीवरून. संध्याकाळी 6 वाजता आता हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं दादा कुंडके यांचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम लक्ष्मण.

0: ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. 1958 मध्ये मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे विधान कष्टकरी आणि कामगार वर्गाप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी सांगतं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली इथं भाऊराव आणि वालुबाई यांच्या पोटी झाला. तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं मूळ नाव. अण्णा हे त्यांचं टोपण नाव होतं, पण ते सर्वांना त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे असंच सांगत आणि त्याच नावानं ते सर्व परिचितही झाले. अण्णा शाळेत फक्त 1.5 दिवसच गेले. तत्कालीन जाती व्यवस्था आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीची चीड येऊन अण्णांनी शाळा सोडून दिली. 18 विश्व दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, प्रपंचाचे होणारे हाल यातून बाहेर पडण्यासाठी पुढे त्यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांनी मजुरीची कामं करत आणि पायी चालत पूर्ण केला. नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी कधी हमाली केली, कधी फेरीवाल्याचं काम करून चरितार्थ चालवला. शेवटी मुंबईतल्या मिलमध्ये त्यांना काम मिळालं. कामगार चळवळीपासून सुरुवात केलेले अण्णाभाऊ पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते बनले. अण्णाभाऊ सुरुवातीला डॉक्टर श्रीपाद डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीनं प्रभावित झाले. दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा कलापथक स्थापन करून त्यांनी श्रमिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाची सूत्र मूठभर सधन वर्गाच्या हाती राहतील अशी त्यांची धारणा होती आणि त्यासाठीच कष्टकऱ्यांचा आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 16 ऑगस्ट 1947 या दिवशी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला. इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती. मुंबईची खरी ओळख ही कष्टकऱ्यांच्या घामातून होते हे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं.
1: ही मुंबई कष्टाची, यंत्राची, तंत्राची, जगणाराची, मरणाराची, शिंडीची, दाढीची, हाडसनच्या गाडीची, नायलांच्या, जॉर्जच्या तलम तलम साडीची, बुटाच्या जोडीची, सोन्याच्या लढीची, पुस्तकांच्या.
0: अण्णाभाऊ कम्युनिस्ट शिकवणुकीला अनुसरत आपल्या हिंदू मातंग कार्याकडे वळले. हिंदू मातंग आणि कामगारांच्या अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला. त्यातून त्यांनी सामाजिक संरचनेमध्ये हिंदू मातंग समाज आणि कामगार वर्गाचं असलेलं महत्व स्पष्ट केलं. साहित्यरत्न अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरानगर सारख्या झोपडपट्टीमध्ये राहून विपुल आणि दर्जेदार लेखन केलं. भांडवलशाही आणि जातीय विषमतेनं ग्रासलेल्या भारतीय समाजात अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्याचं मूल्यमापन त्यांच्या हयातीत किंवा त्यानंतरही झालेलं नाही. अण्णाभाऊंचं साहित्य कवडीमोल भावानं विकत घेऊन त्यावर अनेक प्रकाशक लक्षाधीश झाले, पण अण्णाभाऊंच्या वाट्याला मात्र उपेक्षितांचं, दारिद्र्याचं आणि हलाखीचं जीवन आलं. त्यांचं साहित्य केवळ मराठीच नव्हे तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे. मुंबईत राहत असल्यानं तिथल्या शहरी वातावरणामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांमधून मुंबईला त्यांनी दुर्व्यवहारी, शोषणकारी आणि अन्यायपूर्ण असं म्हटलं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह रशियापर्यंत पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला प्रथम मायभूमीच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा या पोवाड्यानं संपूर्ण जगाला छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं, पराक्रमाचं आणि स्वराज्य निर्मितीचं अत्यंत वीररसपूर्ण वर्णन कळालं. तसंच लेलिनगार्डचा पोवाडा अतिशय लोकप्रिय झाला. अण्णाभाऊ जेव्हा लेलिनगार्डला पोचले तेव्हा तिथं त्यांनी

0: चित्रा कादंबरी रशियन भाषेत अनुवादित केली. प्राध्यापक तातिया कातेनिना या त्यांना भेटल्या. त्या अस्सल मराठी बोलत. लेनिनगाडचा पोवाडा, लेनिनगाडच्या दैदिप्यमान लढ्याचं स्मारक वाचकांच्या डोळ्यापुढे उभं करतो असं त्या म्हणाल्या. आजही रशियामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या साहित्याचं ग्रंथालय असून त्यांच्या साहित्यावर तिथे पीएचडी ही केली जाते. इसवी सन 1961-62 सुमारास अण्णाभाऊ साठे इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या आमंत्रणावरून रशियाला गेले आणि मॉस्कोमधील भव्य अशा लेनिन चौकात लाखो रशियन नागरिकांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र पोवाडा त्यांनी सादर केला. रशियन दुभाषानं या पोवाड्यातील अर्थ रशियन जनतेला समजावून सांगितला आणि अण्णाभाऊंच्या वीररसानं प्रभावित होऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना अक्षरशः मिठी मारून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. पंडित नेहरूंना त्यांच्या रशिया भेटीत जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अण्णाभाऊंना आपल्या भेटीस घेऊन या असं सांगितलं. तेव्हा अण्णाभाऊंनी मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, नेहरूंना मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत आलं पाहिजे असं सांगितलं. शेवटी ही भेट झालीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि 1960 सालची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांचा मेळ अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून घातला. धारवाड आणि बेळगावसह महाराष्ट्रभर अण्णाभाऊंची हलगी वाजत आणि गाजत राहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही एक अजरावर छक्कड अण्णांनी लिहिली. या छकडेतून अण्णाभाऊंनी उपेक्षित आणि कष्टकरी माणसांचं आपल्या गावाशी आपल्या मातीशी असणारं भावनिक नातं मांडलं आहे.
1: माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली.

ओत्यु बांधा रंग गवाया कोर चंद्राची महिना कशी ओत्यु बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अत्यंत घट्ट वैचारिक आणि गुरु शिष्यासारखे होते. अण्णाभाऊ हे डॉक्टर आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानत त्यांच्या चळवळी आणि विचारांवर अण्णाभाऊंची अफाट श्रद्धा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे झाला. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचवले. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव हे अजरामर गीत बाबासाहेबांच्या प्रति अण्णाभाऊंच्या निस्सीम श्रद्धेचं प्रतीक आहे.

डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या शोषितांच्या आणि वंचितांच्या हक्काच्या लढ्यात अण्णाभाऊंनी एक निष्ठावान अनुयायी म्हणून मोठं योगदान दिलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील दलित साहित्याचे पायाभरणीकार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक होते. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये जवळपास 30 कादंबऱ्या, 21 कथासंग्रह लिहिले, कित्येक लोकनाट्य आणि पोवाडे देखील लिहिले. त्यासोबत त्यांनी स्फुटलेखन आणि प्रवासवर्णनही लिहिली. अण्णाभाऊंच्या या विपुल ग्रंथसंपदेचं जवळपास 27 भाषांमध्ये जगभरात भाषांतर झालेलं आहे. अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटांची निर्मितीही झाली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर निर्मित चित्रपटातून अण्णाभाऊंनी एक छोटीशी भूमिकाही केली होती. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्या ग्रामीण आणि शोषित वर्गाच्या जीवनावर आधारित असल्यानं त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीत त्या खूपच गाजल्या. त्यांनी त्यांच्या साहित्यानं उपेक्षित आणि वंचित घटकांच्या संघर्षाला आणि जीवनाला प्रभावीपणे वाचा फोडली. रशियामधील काही प्रसिद्ध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. रशियन विद्यापीठांकडून अण्णाभाऊंच्या नावानं विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते. रशियामध्ये अण्णाभाऊ भारताचे मॅक्झिम गॉर्की किंवा दलित साहित्याचे जनक म्हणून गौरवले जातात. तसंच मार्गारेटा रुडोमिनो ऑल इंडियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को इथं त्यांचा अर्धाकृती पुतळा देखील उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली एक अजरामर कादंबरी आहे. मांग समाजाच्या शोषण त्याग आणि शोषणाविरुद्धच्या लढाऊ वृत्तीचं ज्वलंत चित्रण यामध्ये आहे. दुष्काळात समाजासाठी ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध बंड करणाऱ्या शोषितांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या फकीरा या नायकाचं आणि त्याच्या त्यागपूर्ण बलिदानाचं त्यामध्ये वर्णन आहे. ही कादंबरी शोषितांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दस्तऐवज आहे. फकीरा ही काल्पनिक कादंबरी नाही. अण्णाभाऊंनी जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं तेच या कादंबरीत आहे. डोंगरात आणि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व त्यांनी या कादंबरीत एकत्रित केलं. या फकीराची दऱ्याखोऱ्यात जेव्हा भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हाच अण्णाभाऊंचा जन्म झाला होता. जेव्हा अण्णांचा जन्म झाला हे फकीराला कळलं तेव्हा त्यांनी इंग्रज खजिना लुटला आणि त्या लुटीतून 2 उंजळी सुरती रुपये अण्णांच्या आईच्या ओटीत ओतले. आपल्या तलवारीच्या धारेनं फकीरानं इंग्रजांना आणि सावकारांना सळो की पळो करून सोडलं. गोरगरिबांचा अन्नदाता, पालनकर्ता फकीरा हा उपेक्षित होता, अंधारात होता. तो प्रकाशात यावा, त्यानं शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहावं म्हणून त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढे याच कादंबरीवर चित्रपट निघाला. फकीरामध्ये अण्णांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलं. या नायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना नंतर इंग्रजांनी अटक केली, त्यांचा छळ केला आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारलं असं या कादंबरीत चित्रण आहे. फकीरा ही अशा विदारक सत्यघटनेवर आधारित कादंबरी आहे. वैजयंता ही अण्णाभाऊंची कादंबरी अत्यंत संवेदनशील आणि नायिका प्रधान अशी कादंबरी आहे. ही कादंबरी तमाशा या लोककलेत काम करणाऱ्या एका स्वाभिमानी संघर्षशील स्त्री कलावंतिणीच्या आयुष्यावर आधारलेली आहे. वैजयंता ही तमाशातील एक अत्यंत सुंदर, गुणी आणि स्वाभिमानी कलावंत स्त्री आहे. ती स्वतःच्या कलेशी एकनिष्ठ आहे. या कलेलाच तिनं आपलं जीवन मानलेलं आहे. तमाशा हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय कलाप्रकार.

0: मात्र पितृसत्ताक समाज व्यवस्थेत या कलावंतिणीचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं। मंचावर वैजयंताच्या कलेची स्तुती करणारा पुरुष वर्ग ती मंचावरून खाली आल्यावर तिचं चारित्र्य हनन करतो आणि तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा बळजबरीनं उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो। परंतु वैजयंता केवळ एक उपेक्षित किंवा अबला स्त्री बनून राहत नाही, ती या शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि पुरुषी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवते। समाज व्यवस्थेकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता ती या अन्यायी प्रवृत्तीचा धैर्यानं प्रतिकार करते। अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून स्त्री मुक्तीचा आणि तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे। उच्च नीचतेच्या आणि जातीयतेच्या भिंती ओलांडून माणसाला मानवी हक्क मिळवून देण्याचा अण्णाभाऊंचा विचार या कथेतून स्पष्ट होतो। थोडक्यात सांगायचं तर वैजयंता ही कादंबरी म्हणजे तमासगीर कलावंताच्या दुःखाचं चित्रण आणि शोषित स्त्रियांच्या बंडखोर वृत्तीचं एक उत्कृष्ट साहित्यिक प्रतीक आहे। अण्णाभाऊंचे हे नायक आणि नायिका प्रतिनायक किंवा न नायक नाहीत, तर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी प्राणार्पण करायला तयार असणारे धीरोदात्त नायक नायिका आहेत। म्हणूनच अण्णाभाऊंचं साहित्य हे जगातील अभिजात साहित्याच्या तुलनेत किंचित उज्ज्वस ठरतं। आर्थिक कुचंबणा, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीयांकडून होणारा अन्याय, यातूनही माणूसपण जपणाऱ्या अण्णाभाऊंच्या नायक नायिका सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देत राहतात। अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आणि समाजासाठी लढणारे, दारिद्र्याशी झुंजणारे हे बंडखोर लोकनायक आणि लोकनायिका या जातीभेदाच्या भिंती नष्ट करणाऱ्या आणि विषमतेविरुद्ध बंड करणाऱ्या आहेत। तसंच त्या भारतीय संस्कृतीची मूल्य जपणाऱ्या, प्रसंगी प्राणांची बाजी लावणाऱ्या, कणखर पारंपरिक आणि जाचक रूढी परंपरांना झुगारणाऱ्या क्रांतिकारी अशा व्यक्तिरेखा आहेत।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य। वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा, लेखन केलं होतं डॉक्टर पल्लवी साठे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: साहित्य स्वरूप हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
0: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहे 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात
0: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर
3: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI. इससे बेहतर कुछ नहीं.
4: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
5: बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी. वाव बाबांना सरप्राइज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
6: थांब बुद्धू.
5: काय अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
6: तुला कळलं ना. रिलॅक्स.
5: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल राहा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकस मूर्ती शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालयं, रेल्वे, मेट्रो, बसस्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं, कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभागस्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळनिहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खातांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी

0: खरेदी आणि विक्री दरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1-800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822446655 वर तत्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ 1,61,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजप नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष मृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष मृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरिन. खूप गोड असतं, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ थँक्स गप्पू. वाचवलंस.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकासुमार्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या सिउटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत.

0: असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्पेनमधील स्यूटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान.
1: स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील, पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे, पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या सीमांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध भूमी. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे स्यूटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडलेलं दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, पण प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी स्यूटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून स्यूटा आणि मेलोला जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 2100 किलोमीटरवर आहे स्यूटातून, या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे, त्या शहरातून समुद्रमार्गे पोहून स्यूटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित त्यांना स्पॅनिश गार्ड्स लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्को मध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते, पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेनमध्ये येतात कुठूनही म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित यांची पूर्ण चौकशी, तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छिणारे भाग आहेत त्या भागामध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्को मध्ये अगदी सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्या ज्याच्यात मोरोक्को मधून स्यूटा कसं गाठायचं आणि स्यूटा मधून स्पेनमध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं असे सांगणारे चक्क व्हिडिओज आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून स्यूटा मार्गे स्पेनकडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या स्यूटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर स्यूटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1 लाखभर आहे, म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून म्हणजे साधारणतः एक फंदिक पासून स्यूटा हे अंतर 5-1 किलोमीटरचं सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून 4-5 तास पोहून हे स्थलांतरित त्या स्यूटा मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले, काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.
0: श्रोते हो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले,
2: दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रपटी व्हायरल झाल्या, त्या चित्रपटींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं त्या गोष्टीने लोक प्रेरित झाली असतील

0: परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदरमतवादी म्हणून आपण भूमिका घेतली आहे ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेस हे स्थलांतरितांबाबत मवाळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात. आणि अलीकडेच सांचेस यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले आणि अर्थातच असं काहीतरी स्पेनमध्ये घडू पाहतंय हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मवाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: श्रोते हो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले,
0: हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत एकूण 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे. आयर्लंडने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय. पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे. परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय.
1: श्रोते हो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले,
0: शेंगेन व्यवस्था म्हणजे काय? तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी ही व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एकसमान विजा धोरण आहे. गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते. सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत. त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिश्टेनस्टाईन हे देशही या कराराचा भाग आहेत. त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: श्रोते हो, भौतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. प्रसारण सहाय्य भारती गांधी. लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपले केस सुंदर निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, वेळ झालीये शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आजपासून दर सोमवारी आपल्या सगळ्यांचा आवडता शेतकरी बांधवांच्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं हा आपण सोमवारच्या कार्यक्रमात ऐकू शकाल. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 3 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर 4 आणि 5 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम

0: स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 83 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 84%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 3, 4 व 5 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 3 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 1, 2 व 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 4 आणि 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 82%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 3 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. घाट भागामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. मंडळी कार्यक्रमात आता पुढे जाऊया. ऐकूया शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुण ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि मंडळी नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
2: तर जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून.
3: हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे आदित्य जयवर्धन आणि शिवांशिका भोसले यांनी उचगाव इथून.
2: बर,
3: तर यांनी आपण ओढ्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलेलं आहे. आणि ही तिघ सख्खी भावंड आहेत बर का भाऊ.
2: बर,
3: आणि त्यांना शेती आवडते, पर्यावरण जपायला आवडतं. आणि ही मुलं आदित्य 6वीचा, जयवर्धन 3रीचा आणि शिवांशिका बालवाडीला आहे.
2: बर,
3: आणि आपल्या ह्या छोट्या बालचमूंनी इतकं छान पत्र आपल्याला लिहून पाठवलेलं आहे.
2: तर या नव्या श्रोत्यांचं आपण मनापासून स्वागत करूया.
3: नक्कीच.
2: पुढचं पत्र आहे जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर यांनी ओढा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
3: तर भाऊ हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय ज्योतिरादित्य आणि जयवर्धन शिवराज भोसले यांनी पुण्याहून.
2: बर,
3: हे सुद्धा आपल्या कार्यक्रमातले नवीन श्रोते आहेत आणि यांची एकूण 2 पत्र आली आहेत बर का आपल्याकडे. एक म्हणजे आपण तुरटीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल आणि दुसरं म्हणजे ओढ्याबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल.
2: बर,
3: तर या दोन्हीही हुमानांची त्यांनी अचूक उत्तरं लिहून पाठवलेत आणि काही ओळी त्यांनी लिहून पाठवलेत. कोल्हापूर स्टेशनचा रामराम पाहुणा हा कार्यक्रम ऐकत असतो, तो आम्हाला खूप आवडतो. आधी आम्ही

0: कोल्हापूरमध्येच राहायचो तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम ऐकत होतो. आम्हाला हुमानाची उत्तरं शोधायला खूप खूप खूप मजा येते असं त्यांनी लिहून पाठवलं आहे. कारण भाऊ ही सुद्धा मुलं लहानच आहेत बरं का. ज्योतिरादित्य 6वीचा आहे आणि जयवर्धन 3रीचा आहे.
1: वा, तर बालचमू आपल्या कार्यक्रमाकडे आकर्षित होते हे ऐकून बरं वाटतंय.
0: खरंच
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. श्रोते आहेत संपत्ती राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, दत्तवाड तालुका शिरोळचे. यांनी आपण ओढ्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
0: तर हे पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरे देवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका, बदनापूर इथून. तर भाऊ यांनी आपण तुरटीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, या कार्यक्रमानं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे असं त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. आणि पुढे ते असंही म्हणतात की प्रत्येक श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश रामराम पाहुणं या कार्यक्रमामध्ये होतच असतो, त्यामुळं श्रोतावर्ग खूप आनंदी होतो.
1: वा, उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र. जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास, गंगाधर, गजानन आणि संजय, त्याचबरोबर आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, तर परभणीहून गणेश हारगावकर यांनी ओढा हे हुमानाचं अचूक उत्तर दिले. आणि रामराम पाहुणं हा कार्यक्रम खूपच सुंदर असतो हे ऐकताना, तो ऐकताना मन तल्लीन होतं आणि कार्यक्रम ऐकतच राहावं असं वाटतं असा अभिप्राय सुद्धा त्यांनी दिलाय. तर अक्का उशिरा आलेल्या पत्रांना आपण पोहोच दिलेली आहे
0: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
1: पण गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया. तर मागच्या आठवड्यात आपण विचारलं होतं, असं एक गाव 28 युगे पांडुरंग उभा विटेवरी, असं एक गाव जिथं सर्व संतांनी भक्ती केली विठ्ठलावर, तर हे गाव कोणतं?
0: आणि या हुमानाचं अचूक उत्तर आहे पंढरपूर.
1: तर हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं तानाजी चौगले, उजळाईवाडी, तालुका करवीर या श्रोत्यांनी.
0: चला तर मग मंडळी बघूया आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि कोणी कोणी अभिप्राय लिहून पाठवलाय ते.
1: हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवारचे सर्व सदस्य. श्रोते आहेत विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, महादेवी, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, सोहम, अनिकेत जंगम आणि जंगम परिवार, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णा सुखोत दत्तवाड, सचिन पाटील, भोला जाधव नृसिंहवाडी, गजबर अत्तार, फरीद मणेर, मनोज रानडे कुरुंदवाड आणि सलीम नायकवडे भैरेवाडी इथले श्रोते. फक्त अभिप्राय दाखल आलेले हे पत्र आकाशवाणीचे विविध कार्यक्रम, माझे जीवन गाणे, खवय्यगिरी, त्याचबरोबर गाणं मनातलं, असे विविध कार्यक्रम आवडतात असं त्यांनी पत्रात नमूद केले.
0: तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत अंजू, शनिराज, रवी, छाया चौगले आणि तानाजी चौगले, उजळेवाडी, कोल्हापूर इथले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी इचलकरंजीचे हे श्रोते यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि 26 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप आवडल्याचं कळवलंय.
0: हे पत्र पाठवलंय अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे, रुईतले श्रोते. आणि यांनी देखील पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला आपली आवड, आपकी पसंद, शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे कार्यक्रम खूप खूप खूप आवडतात असं देखील कळवलं आहे.
1: मनीषा रावसोगस्ते, राजापूर तालुका शिरोळ इथल्या या श्रोत्या, पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर, सोबत कृषी वार्ता कार्यक्रमात शेळी पालनाविषयी उपयुक्त माहिती प्रसारित केली, आरोग्यम, धनसंपदा, परिसर या कार्यक्रमांद्वारे पुरेपूर ज्ञान, त्याचबरोबर गप्पा गाणी या कार्यक्रमातून खूप मनोरंजन होतं, कोल्हापूर आकाशवाणीचे मनपूर्वक आभार असं त्यांनी पत्रात म्हटलंय.
0: वळूयात पुढच्या पत्राकडे आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी यांनी गावभाग सांगली इथून आणि यांनी देखील पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राला त्यांनी गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा लिहून पाठवल्या आहेत.
1: मंगळवारी 28 जुलै रोजीच्या वनिता मंडळ कार्यक्रमात या निसर्गाच्या संगे या सदरात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि इतर माहिती याविषयी नेहा खरे यांनी अनंत सोनवणे यांची घेतलेली मुलाखत खूप उपयुक्त वाटली असा अभिप्राय देणारं हे पत्र. आणि

0: पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा या श्रोत्यांनी दिले. श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, यशवंत कट्टी, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूत, सोन्या आणि बब्या.
1: भाऊ, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे, कीर्ती स्वरा अहिल्या साईराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीतले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायराबानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद तसंच कुमारी माहिरा सय्यद यांचं पत्र आहे. यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असा अभिप्राय दिलाय.
1: रविवारी संध्याकाळी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूपच छान, उत्कृष्ट आणि मनोरंजनात्मक होता. यासोबतच राम राम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या पत्रांना दिली जाणारी पोहोच आणि विचारलं जाणारं हुमान हे विशेष असतं असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. पुढे ते असंही म्हणतात की 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. तर याच्या सुद्धा यांनी शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत. आणि आपले हे श्रोते आहेत पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून वैभव, शशिकांत, संदीप, विश्वासराव, लक्ष्मी, सोन्या आणि मयुरेश पोद्दार.
0: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, इम्रान, हैदर, हिदायत, राहत, माहिरा, शाहिदा, आयशा, अहमद, अरमान, सुफियान, लोमान आणि सोनू मोनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे हे श्रोते. यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि आपकी पसंत गीत बहार हे कार्यक्रम आवडतात, सोबत रामराम पाहुणं हा कार्यक्रम विशेष आवडतो असा अभिप्राय दिलाय.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय देदणादन ग्रुप, सुवर्ण कांबळे, तारबे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टणकोडोली इथले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आणि सोबतच एक हुमान सुद्धा त्यांनी लिहून पाठवलं आहे.
0: पुढच्या पत्राकडे वळतोय. कृषी वार्ता या कार्यक्रमातून फवारणीविषयक उपयुक्त माहिती मिळाली असा अभिप्राय देणारं हे पत्र श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले, दोनवडे तालुका करवीरचे.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय अस्मिता निकम, अनिकेत आणि शिल्पा बाबासू निकम यांनी कोगे इथून. तर यांनी देखील पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतात की आम्हाला आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम खूप आवडतो. यासोबतच रामराम पाहुणं या कार्यक्रमाची वाट पाहणं म्हणजे माहेरवाशीन ज्याप्रमाणे माहेराची वाट पाहत असते त्याप्रमाणे आम्ही शनिवारच्या कार्यक्रमाची खूप आतुरतेनं वाट पाहत असतो असा अभिप्राय त्यांनी त्यांच्या पत्रामधून आपल्याला लिहून पाठवला आहे.
0: पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र श्री भद्रकाली श्रोता संघ हळदी तालुका करवीर इथून अजित मामा टिपुगडे, सविता मामी, अविष्कार, यश, आदिती, अक्षरा भार्गवी, उर्वी, त्याचबरोबर सातप्पा जाधव आणि सागर जाधव कोथळी तालुका करवीर इथून.
1: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि अचूक उत्तर लिहून पाठवलं आपल्या या श्रोत्यांनी. श्रोते आहेत श्रद्धा कुंभार, संतोष, ओंकार, प्रमोद, सायली, सविता, प्रमोद, सायली, अनिता, अशोक, सविता, कृष्णात कुंभार, गिरीजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, सुरेखा नानासो कराळे, मंगल, सुभाष तोडकर, संभाजी विभूते, पद्मजा, प्रशांत विभूते, मुक्काम पोस्ट चिकुर्डेचे श्रोते आणि देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे.
0: रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं पत्र यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, पंचशील नगर, वरणगे इथले श्रोते. यासोबतच हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम भारदार, ज्ञानवर्धक आणि मनोरंजक असतात.
0: श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्तालाड, पी रामजी, मोजे ठिकपुरलीचे श्रोते, मारुती पाटील, ग्रीसवाला, शाहूनगर, परितेचे श्रोते यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: आपल्या केंद्रावरील सर्वच कार्यक्रम सदाबहार असतात. आम्ही पत्रपसंतीवरील सर्वच कार्यक्रम आवर्जून ऐकत असतो. सर्वच कार्यक्रमात आम्हाला पोहोच मिळते त्याबद्दल कोल्हापूर केंद्राचे धन्यवाद असं म्हणत आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी लिहून पाठवलंय. आणि हे श्रोते आहेत आदित्य वागवे.

0: वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे
1: रामदास लोले दगडू बेडगे सागर कांबळे सुलेंद्र आवटे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे येळगुडचे श्रोते बाळू बोडके काका पाटील सोमान चंदूरचे श्रोते तर यांनी पंढरपूर हे विमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पत्र पाठवलंय राजेंद्र शेंडगे यांनी मुक्काम पोस्ट देवराष्ट्र येथून. तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की 27 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये रानभाज्यांचं महत्व या आरोग्यवर्धक कार्यक्रमातून प्रत्यक्षात आयुर्वेदिक दवाखान्यात समोर उभा राहिला आपला हा कार्यक्रम ऐकताना. आणि पुढे ते असंही म्हणतायत की अशी माहिती फक्त आणि फक्त आकाशवाणीवरूनच मिळू शकते.
1: सुप्रिया बोलकेवाडीकर मेघना कुर्णे एकता उत्कर्षा तुषार आणि प्रसिंक कांबळे वनिता जत्राटकर रेखाताई येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूरचे हे श्रोते या श्रोत्यांनी हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पत्र पाठवलंय अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड रेवण अनिता राहुल भंबिष्टे कबनूर विलास पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूर इथले श्रोते आणि यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे. हे पुढचं पत्र पाठवलंय आपल्याला जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी याचबरोबर परभणीहून गणेश हारगावकर यांनी. तर पत्रामध्ये हे असं म्हणतायत की आम्ही कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम आवडीनं ऐकत असतो. आपण आपले सर्व कार्यक्रम बहारदार सादर करता पण रामराम पाहुणा हा कार्यक्रम सर्वात सुंदर होतो. आपला हा कार्यक्रम सादर करण्याची खुबी काही औरच आहे असं या श्रोत्यांनी लिहिलेलं आहे. श्रोत्यांना कसं खुश करावं ही कला आपल्या रामराम पाहुणा या कार्यक्रमात आहे असं म्हणत त्यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी आणि तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे श्रोते संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून श्रेया सोनाली रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: तर भाऊ कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत विजय सुतार शिवतेज सुतार शैला दिलीप पोद्दार शोभा रवींद्र मेस्त्री डॉक्टर युवराज मोटे विशाल दिगंबर सुतार बाबासाहेब पाटील राधाई रेसिडेन्सी मीराबाग रंकाळा कोल्हापूर इथले आणि यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आपल्या कोल्हापूर केंद्राला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी लिहून पाठवल्या आहेत.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. महादेवराव डोंगळे शरण्या आणि आदित्य डोंगळे यांचं पत्र आहे घोटवडे तालुका राधानगरीहून. त्याचबरोबर रेयान शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगावचे हे श्रोते यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून विजय चव्हाण तेजस्विनी गुंड्या पांड्या माई करिश्मा अंकिता आणि अनिकेत चव्हाण याचबरोबर कल्याणहून डॉक्टर सूरज सुर्वे नमिता प्रकाश सुर्वे आणि शौर्या कांबळे. तर हुमानाच्या अचूक उत्तरासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आम्हाला किसानवाणी कृषी वार्ता हे कार्यक्रम खूप आवडतात याचबरोबर शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडतो. आपल्या कृषी वार्ता या कार्यक्रमामधून आम्हाला नेहमीच नवनवीन माहिती मिळत असते.
1: पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी दिलंय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 22 तारखेला अनिल चौगले यांनी रानभाज्यांविषयी जी माहिती दिली ती खूप उपयुक्त होती. रानभाज्यांचं महत्व या कार्यक्रमातून आम्हाला कळालं. आणि हे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावरे रेखासागर साबळे अलका दयानंद साळवी मेघा सुभाष सातवेकर आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे आर्या अथर्व आणि दीपाली सुनील शिवूडकर छाया श्यामराव शिवूडकर तमनाकवाडाचे.
0: हे पत्र पाठवलंय शिवानी कांबळे अलाहाबाद दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगावीतले श्रोते आणि यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. अभिप्राय दाखल हे श्रोते म्हणतायत की 21 जुलै रोजी प्रसारित झालेला गीत संवाद हा कार्यक्रम खूप आवडला. परसबागेतील कोंबडी पालन याविषयी डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती खूप उपयुक्त वाटली. 22 तारखेला गीत संवाद या कार्यक्रमात अनिल चौगले यांनी रानभाज्यांविषयी जी माहिती दिली ती सुद्धा खूप उपयुक्त होती. 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलंय. पावसाचं पाणी कसं साठवावं जमिनीत कसं मुरवावं रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल उपयुक्त माहिती या कार्यक्रमादरम्यान मिळाली असं ते म्हणतायत. त्याचबरोबर यांनी एक हुमान सुद्धा लिहून पाठवले तर त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि हे पत्र प्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रो

0: श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव अरुणा प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील.
1: तर पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय. श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले, राहणार दोनवडे इथले.
0: आजच्या कार्यक्रमातल्या या पुढच्या पत्राकडे वळतोय. श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, आविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे. या श्रोत्यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंयच, शिवाय अभिप्राय दाखल. ते म्हणतायत की 21 तारखेला जो गाणं मनातलं हा कार्यक्रम प्रसारित झाला तो खूप आवडला. त्याचबरोबर 26 जुलै रोजी सकाळी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम देखील खूप आवडला असं त्यांनी कळवलेलं आहे.
1: तर भाऊ, वळूया कार्यक्रमातल्या ह्या शेवटच्या पत्राकडे. आणि पाठवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासू दुकानदार कुगे, बबन शिंदे, रवी ग्रुप चंदूर इथले श्रोते, आणि यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतायत की शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पावणं हे कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडतात.
0: तर अक्का, या आठवड्यातल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: तेव्हा या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. मी गणेशोत्सवाला घराबाहेर आणलं, शिवजयंतीला जनतेचा उत्सव बनवलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेनं इंग्रजांची झोप उडवली, केसरी आणि मराठामधून लेखणीनं लढलो, देशासाठी आयुष्य अर्पण केलं, तर ओळखा पाहू मी कोण.
1: भाऊ, यावेळचं हुमान जर असं वेगळं आहे बरं का, पण सगळ्यांना समजेल असंच आहे.
0: आणि उत्तर सुद्धा खूप सोपं आहे,
1: एकदम सोपं आहे. त्यामुळं हुमानाला क्ल्यू द्यायची काही गरजच नाहीये, कारण ह्या हुमानामध्येच याचं उत्तर लपलेलं आहे
0: नेहमीप्रमाणे.
1: पण मी हुमान मात्र पुन्हा एकदा सांगतेय, मी गणेशोत्सवाला घराबाहेर आणलं, शिवजयंतीला जनतेचा उत्सव बनवलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेनं इंग्रजांची झोप उडवली, केसरी आणि मराठामधून लेखणीनं लढलो, देशासाठी आयुष्य अर्पण केलं, तर ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
0: रामराम पाहुणं, किसानवाणी विभाग द्वारा सहायक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
1: तेव्हा मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, रामराम पाहुणं हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी अवश्य फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न शंका तज्ज्ञांना जरूर विचारा. या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील विषय विशेषज्ञ डॉ सुनील कुमार. तर शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी तज्ज्ञांना आपले प्रश्न शंका जरूर विचारा येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-231-265-2624. अवश्य फोन करा, आपले प्रश्न शंका जरूर विचारा हॅलो किसान या कार्यक्रमात. हॅलो किसान या कार्यक्रमाचं प्रसारण प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमांतर्गत.
1: कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये गोगलगाई नियंत्रण याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा दुसरा भाग आहे. तर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात गांडूळ खत निर्मिती याविषयी डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन विधेयकं मंजूर। विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी। गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही। या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं। एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली। वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत। यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली। आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी यूपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं। एनपीएस धारकांना यूपीएससाठी नोंदणी करता येते आणि यूपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते। विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात

करण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो, कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाभाई राबरी यांचा 30,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला.
कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान.

खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रीपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं, मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही, त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयनं केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर, विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट, बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी आणि शाहीर शिवाजी इंगलूरकर यांनी गायलेली लोकगीत श्रोते आता आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पुष्पराज कोष्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग मारू आपल्याला ऐकत आहोत. मध्यलय गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ रत्नेश कुमार मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया पुष्पराज कोष्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग मारू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन. आपण ऐकलात राग मारू.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 10:30 होत आहेत. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात निशा पारसनीस यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग मीरा मल्हार आणि सूर मल्हार. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिश बोल आहेत अभग घन घनश्याम. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसन. तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया निशा पारसनीस यांचं गायन राग मीरा मल्हार आणि सूर मल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात निशा पारसनीस यांचं गायन. आपण ऐकलात राग मीरा मल्हार आणि सूर मल्हार. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: आपले केस सुंदर निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते संक्षेपित करू.

0: scales to an even greater height as India now officially takes over the proud host nation of Commonwealth 2030 to be held in Ahmedabad. The minister congratulated every athlete and all citizens on this moment of double delight. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.